FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AI आर या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण सेहल ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 17 श्रावण शक्य 1948 अर्थात 8 ऑगस्ट 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

एफएमएनएक शेख दशांश 5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआय या आर्या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजलेत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

FM बैंड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIIR मोबाईल ॲप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर यांच्या सुरत प्रवीण दवणे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी. आता ऐकूयात अजित कडकडे यांच्या सुरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना. संगीत नंदू हनप यांचं.

श्रोते हो, आता आपण जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि साथीदारांच्या सुरात योगेश्वर अभ्यंकर यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीतासोबतच आजच्या भक्ती संगीताचा प्रवास आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेह, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेह, सुरुवातीला जाणून घेऊया 8 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे आज प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेह, आता थोड्याच वेळात सकाळी 6:40 विचारपुष्प अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिन या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर संतोष खेडलेकर यांचं, तर वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. सकाळी

0: वाजून 45 मिनिटांनी आरोग्य धन संपदा आणि 6:50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 मिनिटांनी दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 मिनिटांनी मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 मिनिटांनी लोकसंगीताचा आनंद आपणास घेता येईल. सकाळी ठीक 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमाचं संकलन आणि निर्मिती नितीन भट यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 11:00 गीतगुंजन अंतर्गत अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम स्मृतिगंध ऐकू शकाल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 8:30 इस सप्ताह संसद में आपण ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 8 ऑगस्ट म्हणजे आज प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. सकाळी ठीक 5:53 सांकेतिक धोरणी आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 5:55 वंदे मातरम प्रारंभिक उद्घोषणा आणि मंगलध्वनी आपण ऐकू शकाल. तर 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपणास घेता येईल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकू शकाल. तर 6:40 विचारपुष्प अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं, तर वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्य धन संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी ठीक 8:40 जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कविता आत्राम. सकाळी ठीक 10:00 लोकजागर या कार्यक्रमात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल याविषयी पर्यावरण तज्ज्ञ जयंत वडतकर यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 10:40 जितेंद्र घोडके सराफ पुणे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:45 न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रमाचा भाग 6 प्रसारित केला जाईल. सकाळी ठीक 10:11 गीतगुंजन अंतर्गत आपकी फरमाइश मध्ये श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण समन्वित कार्यक्रम कीर्तन आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तसेच दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार आणि आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो, हे होते 9 ऑगस्ट 2024 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात चिंतन.
1: स्वातंत्र्य

0: अशी गोष्ट आहे की या सृष्टीतल्या प्रत्येकाला, प्रत्येक सजीवाला ती प्रिय आहे. पारतंत्र्याच्या बेड्या कुणाला चवडत नाही. पारतंत्र्याचं जोखड मानेवर घेऊन जगणं याची आपण कल्पनाच करू शकत नाही. श्रोतेहो, स्वातंत्र्य या संकल्पनेची खरी किंमत कळण्यासाठी ते जरा जरी गमवलं तरी आपल्याला त्याचं मोल कळू शकेल. ऑगस्ट क्रांती दिन, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सुवर्णपान. दुसऱ्या महायुद्धात भारताला सहभागी करून घेताना ब्रिटिशांनी दिलेलं स्वातंत्र्याचं आश्वासन पाळलं नाही म्हणून गांधीजींनी क्विट इंडिया अर्थात छोडो भारतची हाक दिली. अनेक दशकं पारतंत्र्यात घालवलेल्या भारतीय जनमनाच्या हृदयांपर्यंत ही साथ पोहोचली आणि अवघा देश पेटून उठला. जगाच्या इतिहासात ज्या ज्या क्रांती झाल्या तेव्हा त्यात विशिष्ट प्रदेशातल्या, विशिष्ट समूहातल्या, विशिष्ट विचारधारेच्या लोकांनीच सहभाग घेतला होता. परंतु महात्मा गांधींनी छोडो भारत ही घोषणा केली आणि अवघा देश एक झाला. शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, राजकारणी ते संस्थानिक अशा सगळ्यांनीच गांधीजींच्या हकेला ओ दिली. म्हणूनच जगाच्या इतिहासात भारतातल्या क्विट इंडिया या आंदोलनाला अनन्य साधारण असं महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्याची अखेरची लढाई म्हणूनही याकडे बघितलं जातं. महात्मा गांधींनी छोडो भारतची घोषणा केली आणि लोकांना अहिंसात्मक मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं. परंतु अनेक दशकांपासून लोकांच्या मनात दबून बसलेला आक्रोश या निमित्ताने अनेक ठिकाणी बाहेर पडला. गांधीजींना पुण्यात अटक करण्यात आली आणि आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं. ही बातमी कळताच लोक पेटून उठले. देशभर अनेक ठिकाणी तोडफोड झाली. मुंबईत गोवालिया टँक मैदानावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. अनेक दशकांचे आपले स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून लोकांनी या घटनेकडे आपल्या स्वातंत्र्याच्या स्वप्नपूर्तीचा शेवटचा लढा म्हणून बघितलं. पराभूत मानसिकतेतून लोकांना त्यांच्यातल्या सुप्त शक्तीची जाणीव करून देण्याचं काम या घटनेनं केलं. श्रोते हो, ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्याचं मोल समजून घेण्याचा दिवस. श्रोते हो, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे याचं चिंतन करण्याचा दिवस. देशाचा स्वातंत्र्य लढा म्हणजे शालेय जीवनात केवळ अनेक विषयांपैकी एक विषय असं म्हणून चालेल का? आज आपल्या अस्मिता अतिशय टोकदार झाल्या आहेत. आपल्याला इतरांचा किंचितसाही विरोध नकोसा वाटतो. आपल्या जातीबद्दल, धर्माबद्दल, आपल्या आराध्यांबद्दल कुणी जर असं प्रतिकूल मत व्यक्त केलं तरी आपल्या भावना दुखावतात. विचार स्वातंत्र्य, कृती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य या संकल्पना अधिक टोकदार झाल्या आहेत. म्हणूनच ऑगस्ट क्रांती दिनाचं महत्व काहीसं अधिक आहे. स्वातंत्र्य म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, ऑगस्ट क्रांती दिन या आणि अशा काही मोजक्या दिवशी चर्चा करायचा विषय अशीच अनेकांची भावना असते. असं वागणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या हक्कांकडे लक्ष देताना मनात आपल्या कर्तव्याची जाणीव असणं हे सुजाण माणूसपणाचं लक्षण आहे. श्रोते हो, हे सुजाण माणूसपण जपूया. हीच आपल्या पूर्वासुरींबद्दल खरी कृतज्ञता ठरेल.
1: श्रोते हो, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिन विषयावर चिंतन ऐकलत. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर संतोष केळलेकर यांचं, तर वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला आरोग्य धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्रनिर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागील भागात आपण कांगारू मदर केअर आणि स्तनपान याचे परस्पर संबंध याबद्दल माहिती करून घेतली। या भागात आपण प्रीटर्म बाळाच्या दीर्घकालीन आरोग्य आणि विकास स्तनपानाची भूमिका याबद्दल माहिती करून घेऊयात। सामान्यतः प्रेग्नन्सीच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म किंवा प्रीमॅच्युअर बाळ असे म्हणतात। अशा बाळांची शारीरिक वाढ, मेंदूचा विकास, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन संस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे या बाळांना आयुष्याच्या सुरुवातीपासूनच विशेष पोषणाची गरज असते। या गरजा पूर्ण करण्यासाठी आईचे दूध हे सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित अन्न आहे। आईच्या दुधामध्ये प्रथिने, आवश्यक स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती, एन्झाइम्स आणि वाढीस मदत करणारे अनेक जैव सक्रिय घटक असतात। हे घटक प्रीटर्म बाळाच्या गरजेनुसार नैसर्गिकरित्या पोषण देतात। स्तनपानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संसर्गापासून संरक्षण। अकाली जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना न्यूमोनिया, जुलाब आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो। आईच्या दुधातील प्रतिपिंडे आणि इतर संरक्षणात्मक घटक या धोक्याला कमी करतात। प्रीटर्म बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी देखील स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे। आईच्या दुधातील आवश्यक स्निग्ध आम्ले आणि इतर पोषक तत्वे मेंदू आणि न्यूरॉन्सच्या विकासाला चालना देतात। रिसर्चनुसार आईचे दूध पिणाऱ्या प्रीटर्म बाळांमध्ये शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि बौद्धिक विकास अधिक चांगला आढळतो। याशिवाय स्तनपानामुळे पचन संस्था अधिक सक्षम बनते। प्रीटर्म बेबीज मध्ये आतड्यांचा आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगले होते। दीर्घकालीन दृष्टीने पाहिले तर स्तनपानामुळे पुढील आयुष्यात लठ्ठपणा, मधुमेह आणि काही हृदय विकारांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते। त्यामुळे स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित राहत नाहीत तर पुढील आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करतात। स्तनपानामुळे आई आणि बाळामधील भावनिक नाते अधिक दृढ होते। हा जिव्हाळ्याचा स्पर्श बाळाच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठीही तितकाच महत्वाचा असतो। जर प्रीटर्म बाळाला सुरुवातीला थेट स्तनपान करता येत नसेल तर आईने नियमितपणे दूध काढून ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाळाला द्यावे। बाळ सक्षम झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर थेट स्तनपानास सुरुवात करावी। आवश्यक असल्यास कांगारू मदर केअरचा अवलंब करावा। यामुळे स्तनपान अधिक प्रभावी होते आणि बाळाची वाढ चांगली होते। श्रोते हो, प्रीटर्म बाळासाठी आईचे दूध हे केवळ अन्न नसून जीवनाची मजबूत पायाभरणी आहे। निरोगी शरीर, सक्षम मेंदू, उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आणि चांगल्या भविष्यासाठी स्तनपानाची भूमिका अनमोल आहे। त्यामुळे प्रत्येक प्रीटर्म बाळाला शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितक्या काळ आईचे दूध मिळावे यासाठी कुटुंब, आरोग्य कर्मचारी आणि समाज या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. श्रोतेहो नमस्कार. या आपल्या माहिती मालिकेच्या आजच्या या शेवटच्या भागात या भ्रमंती जे महत्वाचे नियम पाळायचे असतात त्याविषयी जाणून घेऊया. हे नियम लक्षात ठेवले तर आपली पावसाळी भटकंती अधिक सुरक्षित, अधिक आनंददायी आणि अधिक जबाबदार होईल. पहिला नियम म्हणजे अशा भटकंतीसाठी आपण एकटं बाहेर पडू नये. दुसरा नियम म्हणजे हवामानाचा अंदाज तपासल्याशिवाय अजिबात अशा भ्रमंतीचं नियोजन करायचं नाही. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण तिथे गेल्यावर स्थानिकांनी जर काही सूचना दिल्या तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. चौथा नियम महत्वाचा म्हणजे उगाचच धोकादायक ठिकाणी जाऊन केवळ एखाद्या सेल्फीसाठी म्हणून अजिबात धोका पत्करायचा नाही. पाचवा नियम म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात तर ही खबरदारी घ्यायचीच, पण पावसाळा नसताना सुद्धा कुठल्याही धबधब्याखाली किंवा वेगवान प्रवाहामध्ये उतरायचं नाही. सहावा महत्वाचा नियम म्हणजे दारू किंवा इतर कुठल्याही व्यसनांच्या प्रभावाखाली ही भटकंती करू नये. ही कळकळची विनंती सगळ्याच भटक्या लोकांसाठी. सातवा महत्वाचा नियम आणि स्वयंशिस्त म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर अजिबात आपण नेलेला कचरा तिथेच टाकून परत येऊ नये. आठवा नियम म्हणजे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत पाळावा, तो म्हणजे आपली भटकंती योजना जर ठरली असेल तर घरच्यांना किंवा मित्रांना या आपल्या भटकंतीबद्दल संपूर्ण माहिती देऊन मगच भटकंतीसाठी निघावं. नववा नियम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. शक्य झालं तर आपलं स्थान कळवावं आणि सुरक्षित जागी थांबून राहावं. आणि दहावा महत्वाचा नियम म्हणजे असे भटकंती करणारे साहस करण्यासाठीच जातात, पण साहस आणि अतिसाहस यातली एक पुसटशी रेषा जी असते ती आपल्याला माहिती हवी. अजिबात अतिसाहस करायला जाऊ नये. सह्याद्री हजारो वर्षांपासून उभा आहे, तो उद्याही तिथेच असणार आहे. म्हणून एखादा धबधबा, एखादी कठीण जागा आज जवळून पाहिली नाही तरी चालेल, एखाद्या कड्यावरचा फोटो आज मिळाला नाही तरीही चालेल, पण पुढच्या अनेक भटकंतींसाठी आज सुरक्षितपणे घरी पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620230231. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश हाच आहे. प्रत्येक पर्यटक आणि ट्रेकर सुरक्षित राहावा, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि खरं म्हणजे कोणालाही रेस्क्यूची वेळ येऊ देऊ नये. यंदाचा हा पावसाळाही भ्रमंतीतून सौंदर्य टिपण्याचा, पण तितकाच सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि निसर्गप्रेम वृद्धिंगत करणाराच करूया. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्य धन संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष.

श्रोतेहो, आजच्याच दिवशी सन 1509 रोजी कृष्णदेवराय हे विजयनगरचे सम्राट बनले होते. सन 1942 मध्ये क्रांती दिन हा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून आजच्याच दिवशी सुरू झाले होते. सन 1942 मध्ये चले जावचा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना आजच्याच दिवशी अटक करण्यात आली होती. सन 1908 रोजी विलियम राईट यांनी पहिले उड्डाण आजच्याच दिवशी केलं होतं. सन 1985 रोजी भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची 6वी आणि आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ग्रेटर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली होती. सन 1994 मध्ये पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेलं देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय हे आजच्याच दिवशी सुरू केलं होतं. सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या DRDO 7 प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी आजच्याच दिवशी खुल्या झाल्या होत्या. सन 2000 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर झाला होता. सन 1889 रोजी अल्कोहोलिक्स अनॉनिसचे सहसंस्थापक डॉक्टर बॉब स्मिथ यांचा जन्म झाला. सन 1902 रोजी नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म झाला. सन 1912 रोजी कोल्हापूरची कला परंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा उर्फ TK अण्णा वडगणकर यांचा जन्म झाला. सन 1926 रोजी साहित्यिक चित्रपट कथालेखक ग्रामीण कथालेखक भारतीय चित्रपट मंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारतीचे संपादक शंकर पाटील यांचा जन्म झाला. सन 1935 मध्ये अभिनेते निर्माते दिग्दर्शक संवाद लेखक दादा कोंडके यांचा जन्म झाला. सन 1998 मध्ये लेखिका आणि कादंबरीकार डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचं निधन झालं. सन 1999 रोजी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचं निधन झालं. सन 2022 मध्ये भारतीय अमेरिकन पत्रकार उमा पोन्नाराज यांचं निधन झालं. सुविचार, मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय हे केव्हाही श्रेष्ठ असते. तर श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

0: एफएम बँड 1.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेह सकाळचे 7 वाजतात. आता पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी. तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: नाही, रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: चला तर मग श्रोते हो, वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो।

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का, अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-2999-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान। आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया।

0: चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: गाव आणि शेतीमातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झवर.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: मैत्रिणो, इतिहास केवळ पुस्तकात नसतो, तो प्रत्येक वास्तू शिल्प प्रत्येक पाऊल वाट आणि स्मृतीतून आपल्या पूर्वजांची गाथा सांगत असतो। जरूर आहे का वारसा सहली आयोजित करणाऱ्या अर्चना वैद्य यांची मुलाखत?
3: सिमिलर आहेत साऊथ आफ्रिकेशी, अजूनही त्या पद्धतीनं तो जो नाच करतात मृदुंगासारखंच एक वाद्य आहे ज्याला ते धम्मम म्हणतात आणि त्या नृत्याला धम्मम म्हणतात। मी गेल्यानंतर त्यांनी गणपतीची गाणी भजन आणि व्यवस्थित संस्कृत मधली काही श्लोक त्यांनी मला म्हणून दाखवले।
2: त्यानंतर जरूर ऐका स्मिता कुलकर्णी यांचं एकपात्री प्रहसन जनगणना।
4: हा तुम्हाला असं वाटतं की मी त्यांना लुटून आता तुम्हाला लुटायला आले म्हणून? तशी तुझ्यात एवढी काय दमक आहे असं वाटत नाही मला। पर काय सांगावं बाई, आजकाल कोणाचा काय भरोसा देता येतोय काय? काय म्हणालात? काय नाही बघ तुझं फार।
2: तो मैत्रिणींनो जरूर ऐका बुधवारी 12 ऑगस्टला 12 वाजता आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
5: ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा एक छान सवय स्वतःला बदला।
6: ओला वेगळा खतासाठी सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी शिस्त लावू थोडी धन्यवाद देईल पुढची पिढी।
7: दोन डबे घरात ठेवू ओला सुका वेगळा करू स्वच्छ घर स्वच्छ शहर सौंदर्यात घालू भर।
5: मग
7: मग काय
5: स्वतःपासून सुरुवात कर।
8: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
9: गॅस्ट्रो कॉलरा कावी हे रोग टाळण्यासाठी
8: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
9: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
8: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
9: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

0: लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आता सविस्तर बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी अधिक सक्षम समृद्ध आणि अधिक प्रगत करण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आता रोज मोठ्या प्रमाणात ही अकाउंट्स येत आहेत. अशी व्यवस्था केलेली आहे की जसे जसे अकाउंट्स येतील, ऑथेंटिकेट होतील, तसं तसं त्या खात्यांमध्ये पैसे जातील. 12 लाख अकाउंट जे आहेत हे बँकांना परत पाठवलेले आहेत, कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलं की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू. पुढच्या काळामध्ये सगळे जेवढे अकाउंट्स ऑथेंटिकेट होतील त्या सगळ्या अकाउंट्समध्ये पैसे टाकून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पूर्ण जो काही बेनिफिट आहे हे आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
0: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी 34,732 कोटींच्या विकास आराखड्याला गती देत संबंधित विभागांनी सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं मुंबईत काल एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. कुंभमेळ्यातली सध्याच्या कामांची परिस्थिती समाधानकारक नाही. प्रत्येक विभागानं अधिक वेगानं आणि समन्वयानं काम करण्याची गरज आहे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्या सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला असून या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यावरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणे आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ग्राहकांसाठी यूपीआय सेवा मोफतच राहील असं पीसीआय अर्थात पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्या

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000

एका निवेदनात पीसीआयनं स्पष्ट केलं आहे. युपीआयची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यामध्ये बँका, फिनटेक कंपन्या, एनपीसीआय आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं पीसीआयनं सांगितलं. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था, ऑटोसिफ प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे, असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळानं 7 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 5,220 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली. या गाड्यांसाठी प्रवाशांना बसस्थानकांवर तसंच MSRTC बस रिझर्व्हेशन या अधिकृत मोबाईल ऍपद्वारे आरक्षण करता येणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन काल खासदार विनोद तावडे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमानं नवी दिल्लीत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचंही उद्घाटन झालं. यावेळी बोलताना तावडे यांनी मराठी साहित्य, नाटक आणि चित्रपटांचा भारतीय चित्रपट सृष्टीवर पडलेला प्रभाव अधोरेखित केला. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव नियमितपणे आयोजित करण्यात येईल, असं यावेळी जाहीर करण्यात आलं. गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करा आणि न्यायालयीन दोषसिद्धीचा दर वाढवा, असा स्पष्ट आदेश पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी बीड जिल्हा पोलीस दलाला दिला. त्यांच्या उपस्थितीत काल बीडमध्ये गंभीर गुन्ह्यांचा तपास आढावा बैठक झाली. दोषसिद्धी, नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. जालन्यातल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 3 वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या खटल्याचा निकाल अवघ्या 57 दिवसात दिला आहे. या प्रकरणी आरोपीला आजन्म कारावास आणि 50,000 रुपये दंड न्यायालयानं ठोठवला आहे. तसंच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित बालिकेला 3 लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. जिल्हा आणि विशेष सत्र न्यायाधीश कृपेश विजय मोरे यांनी काल हा निकाल दिला. 10 जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येत्या 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानात प्रत्येक नागरिकानं उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केलं आहे. या कालावधीत जिल्ह्यात शहर, तालुका तसंच ग्रामस्तरावर तिरंगा बाईक रॅली, सायकल रॅली, पदयात्रा, सेल्फी विथ तिरंगा यासह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबवण्याला शासनानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 3 प्रकारच्या कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला असून 25,000 रुपयांपासून ते 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. हवामान. राज्यात सर्वच विभागात आज पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता 6,22,000 अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आणि गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या 5,220 अतिरिक्त बस धावणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:21 आणि 12 सेकंद झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाती.

0: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज. ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: गुणगुणा रहे है भंवर खिल रही है कली कली
3: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी 11:00 ते 12:00 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.

0: वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
0: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक आणि या प्रक्रियेचा पाया आहे अचूक मतदार यादी. याच पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगानं देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश कशा पद्धतीनं आहे किंवा मग नागरिकांनी यामध्ये कशा पद्धतीनं आपली भूमिका बजावली पाहिजे याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीय आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गणना प्रपत्र. नागरिकांना कुठलाही फॉर्म भरायचा झाला तर बऱ्याच अडचणी येतात, ते थोडेसे कन्फ्यूज होतात. मग त्यामुळे सुद्धा गणना प्रपत्र म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने त्यामध्ये माहिती भरली पाहिजे लोकांनी.
1: गणना पत्र आहे त्याला तीन भाग आहेत. पहिला भाग त्यांच्यामध्ये सर्व माहिती आम्हीच भरलेली आहे, म्हणजे सध्या मतदाराचं नाव, कुठे राहत आहेत, ते कुठले मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, सिरियल नंबर आहे, सर्व आम्ही दिलेले आहे. त्या व्यतिरिक्त एक बारकोड आहे, ते आपल्या या कार्यालयीन कामासाठी आहेत आणि त्यांच्या पुढे आम्ही त्यांचं फोटो छायाचित्र तिथे प्रिंट केलेलं आहे. त्या छायाचित्र योग्य असेल तर काही नवीन फोटो देण्याची गरज नाही, पण आपल्याला वाटत असेल ते बदलायचं नवीन फोटो आपण देऊ शकतात. ते BLO डायरेक्टली फोन मधून काढू शकतात किंवा आपण फोटो दिले ते चिकटू शकतात. ते झाले पहिला भाग. पहिला भाग मध्ये आपल्याला फक्त फोटो बदलायचे असेल तर नवीन फोटो द्यायचं किंवा मोबाईल मध्ये घ्यायचं. दुसरा भाग आहे त्याला जुळवणीसाठी मॅपिंग साठी आहे, म्हणजे 2002 यादीमध्ये, म्हणजे आपल्या राज्याच्या असेल तर 2002, परंतु आपल्या राज्यामध्ये असा मतदार असू शकतात ते इतर राज्यामधून आलेले आहेत, मुंबईमध्ये, पुणेमध्ये, आणि त्या त्या राज्यामध्ये 2002 किंवा 3 किंवा 2004 मध्ये पुनरीक्षण झालेलं आहे. पूर्ण देशाच्या जुळवणीच्या माहिती आपल्या ECI नेट मोबाईल ऍप मध्ये, तसेच voters.ECI.gov.in या वेबसाईट मध्ये उपलब्ध आहे. तिथे आपण दुसऱ्या राज्यामधून आला असेल तर सुद्धा तिथे जाऊन आपले नाव तपासणी करून ठेवू शकतात. BLO आपल्याकडे आल्यानंतर ते माहिती देऊ शकतात. दुसऱ्या भागामध्ये डावीकडे मतदारांच्या स्वतःच्या जुळवणी करायची असेल तर तिथे माहिती भरायची, आणि उजवीकडे स्वतःच्या जुळवणी होत नसेल, आई वडील किंवा आजोबा आजीचा माहिती आपल्याला भरू शकतात. कुठलेही एक भरायचे आहे. जुळवणी स्वतःच्या झाला तर आई वडिलांच्या जुळवणी करण्याची काही गरज नाही, स्वतःच्या होत नसेल तर उजवीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भरायचे आहे. हे झाले दुसरा भाग. समजा आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले, चांगला आहे, परंतु मिळालं नाही, त्याबाबत फार काळजी घ्यायचं नाही. आपण फक्त गणना पत्रामध्ये तिसरा भाग आहे ते कंपल्सरी आहेत, आपल्या माहिती द्यावं लागेल. काय आहे त्यांच्यामध्ये? आपल्या मोबाईल नंबर. मोबाईल नंबर सर्वांनी नक्की द्यावे, कारण भविष्यामध्ये तुम्हाला मतदार ओळखपत्र डाउनलोड करायचं असेल किंवा आम्हाला काय तुम्हाला कळवायचं असेल तर तुमच्या बाबत अर्ज आलेला आहे, तुम्हीच केले का असा आम्ही कन्फर्म करण्यासाठी, यासाठी फार उपयोग पडणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच मोबाईल नंबर द्यावे. आपल्याकडे स्वतःच मोबाईल नंबर नसेल तर कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा मोबाईल नंबर द्या, जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या व्यतिरिक्त आपले आधार नंबर आपल्याला इच्छुक असेल

0: तर द्यावे, त्या वितरित आईचा नाव, वडिलांचं नाव, त्यांचं मतदान ओळखपत्र क्रमांक, हे मागणी केलेल्या आहेत. एवढा माहिती आपल्याला कंपल्सरली द्यावा लागेल. द्यायला सुद्धा आपल्याला काही अडचण नाहीये, ऑप्शनल सोडून, आधार नंबर सोडून. हे भरून सही करून द्यावे. म्हणजे जुळवणी झाले नाही झाले, झालं तर चांगलं आहे, कृपया आपण तपासून करून घ्यावे. नाही मिळालं त्याबाबत काळजी करायची नाही. गणना पत्रामध्ये तिसरा भाग नक्की भरून बीएलओ कडे द्यावे. एक गणना पत्र आपल्यासाठी पुरावा म्हणून ठेवावे. हे गणना पत्राची पूर्ण माहिती आहे.
1: वा, आणि अगदी छान सोप्या भाषेत सर तुम्ही सांगितलं, त्यामुळे मतदार नागरिकांना ते सोपं होईल कळायला. यामध्ये सुद्धा मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर कागदपत्र सुद्धा महत्वाची आहेत, ती कोणती कागदपत्र त्यांनी सादर केली पाहिजेत आणि मग ती ऑनलाईन का ऑफलाईन कशा पद्धतीने ती भरता येतील?
0: आपण जुळवणीसाठी माहिती बरोबर दिलं असेल त्या वितरित काही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही जुळवणीच्या माहिती दिले त्यांच्यामध्ये काही फरक असेल, समजा आपले सरनेम अलग होते 2002 मध्ये आणि आता लग्न झाल्यामुळे सरनेम बदललेले आहेत, किंवा आपले नाव गेझेटला नोटिफाय करून आपण बदललेले आहेत, तसा काही बदल असेल तर आपण त्याबाबत पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे 2002 मध्ये आपल्या माहिती आणि आजच्या माहितीमध्ये काय फरक असेल त्याबाबत आपण कागदपत्र पुरावा देणे गरजेचे आहे. म्हणजे आपण तीन भाग करू शकतो. जुळवणी व्यवस्थित झाले त्या मतदारांना कुठलंही कागदपत्राची आवश्यकता नाही. जुळवणी झाले परंतु काय फरक आहेत, वयामध्ये फरक आहेत, नाव मध्ये फरक आहेत, तो वयाच्या बाबत कागदपत्र, बर्थ सर्टिफिकेट, इतर माहिती ठेवावे. नावाचा बदल झाला असेल त्या माहिती ठेवावे. आता तिसरा कॅटेगरी आहे आपल्या जुळवणी झालेले नाही त्यांच्यासाठीच आता मी सांगणार आहे. ते 12 डॉक्युमेंट आपल्याला कुठले एक कागदपत्र आपल्याकडे ठेवावं लागेल. काय काय आहे? आपल्या सर्वांच्याकडे जन्मताकला असतात. जन्मताकला आपण 87 पूर्वी असेल तर देऊ शकतात, किंवा 10वीचा मार्कशीट, येस, म्हणजे मेट्रिक्युलेशनच्या कुठलेही कागदपत्र आपण देऊ शकतात. रहिवासी प्रमाणपत्र देऊ शकतात. आदिवासी भागामध्ये फारच राईट्स सर्टिफिकेट, त्यांना जमीन दिलेले ते सर्टिफिकेट देऊ शकतात. असा 11-12 डॉक्युमेंट आहे. 12वा डॉक्युमेंट आहेत आधार. आधार फक्त आपल्याला आयडेंटिटी म्हणून वापरण्यात येतील, इतर कामासाठी वापरण्यात येणार नाही. परंतु 11 डॉक्युमेंट आहे, आपण कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात. परंतु आपल्याला आणखीन एक सांगतो, 11च द्यायचं असं नाहीये, 11 सारखे असलेले इतर देऊ शकतात. समजा असं आपण गृहीत धरू की 10वी त्यांनी पास केलं नाही, 10वीचा मार्कशीट त्यांच्याकडे नाही, त्याबाबत काळजी करायची नाही. त्यांनी 8वी पर्यंत केलं असेल, 8वीच्या शाळा सोडल्याच्या टाकल्या, म्हणजे ते 11 सारखे असले कुठलेही डॉक्युमेंट देऊ शकतात, त्याबाबत अडचण नाहीये. जुळवणी व्यवस्थित झालं नसेल तर हे 11 डॉक्युमेंट तयारी ठेवावे. ते सुद्धा आता घाई नाही. आपण ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत आम्ही तुम्हाला मागणी करणार आहे, त्या वेळेला दिलं तर पुरेस आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे, आता सध्या तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर सुद्धा तुम्ही पुढील एक महिन्यामध्ये तयार करून ठेवू शकता, त्यासाठी आपण तयारी करावी.
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे सर. आणि यामध्ये काही जणांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की आधार कार्ड जे आहे ते कशासाठी घेतलं जातं, त्याविषयी पण तुम्ही सांगितलं, ते फक्त ओळख म्हणून ती ग्राह्य धरलं जाणार, बाकी त्याचा कुठला उपयोग केला जाणार, त्यामुळे निश्चिंत राहिलं पाहिजे. आणि ही सगळी प्रक्रियाच मुळात सुलभ होण्यासाठी एसआयआर मोहीम राबवली जाते. आणि यामध्ये विशेष काळजी जर घेतली मतदारांनी फॉर्म भरताना तर ते त्यांच्यासाठी सुद्धा सोयीचं होईल. आणि यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मतदार यादी म्हणा किंवा विशेष सखोल पुनरीक्षण यासाठी बीएलओ बूथ लेवल ऑफिसर जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे, ती नेमकी कशी आहे आणि एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा काही अडचणी आल्या तर ते कशा पद्धतीने त्याचं निरसन करतात?
0: या पूर्ण पुनरीक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणजे बीएलओ. त्यांच्या आधारावरच आपल्या राज्याच्या 9.5 कोटी मतदारांच्या तपासणी, 1 लाख बीएलओ आज गृहभेटीसाठी प्रत्येक ठिकाणी जात आहेत, ते महत्वाचा घटक आहेत. परंतु सखोल पुनरीक्षणचा मोठा व्याप्ती पाहून आणखीन 1 ते 1.5 लाख त्यांना मदत करण्यासाठी व्यक्ती दिलेल्या आहेत. असा अंदाजित 3 लाख लोक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन महत्वाच्या उद्देश आहेत, त्या मतदार तिथे राहत आहेत का आणि त्यांच्या जुळवणी होत आहेत का, या दोन्ही तपासणी करण्याचं महत्वाचं काम करत आहेत. बीएलओला सुद्धा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही विनंती केले आपल्या

0: संचालनालयांनी इतर शिक्षकांनी त्यांचे लोड घ्यावे, जेणेकरून यांचे शैक्षणिक तास कमी करून फील्ड मध्ये जाऊन काम करू शकतात. त्यांच्या बाबत सुद्धा काळजी घेतलेली आहे, कारण रेग्युलर काम करून त्यांनी घरोघरी जाणे अडचण आहे म्हणून. या व्यतिरिक्त हे गणना पत्र आपण स्वीकारल्यानंतर डिजिटायझेशन म्हणून आमच्या कार्यालयीन बाक आहे, हे 9.5 कोटी कागदपत्र आम्ही ईसीआयच्या वेबसाईटला अपलोड करावं लागेल. कुठे बीएलओला या काम जास्त आहेत त्या ठिकाणी डिजिटेशन करण्यासाठी त्यांच्या असिस्टंट किंवा दुसरा ऑपरेटर सुद्धा आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून बीएलओचा लोड थोडा कमी होतील. परंतु आपल्या सर्व बीएलओ, सर्व मतदार नोंदणी अधिकारी, असिस्टंट आणि विशेष म्हणजे या पुनरीक्षणामध्ये सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका सहभाग घेत आहे. यापूर्वी महसूल विभागामार्फत हे राबवत होते. उदाहरण बोलायचं असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिका मोठा भाग घेत आहे, त्यांच्यामुळे बीएलओचं काम थोडं सोपं झालेलं आहे.
1: अच्छा, तर श्रोते हो, आज आपण एसआयआर म्हणजे काय, त्याबरोबरच त्याची गरज काय आहे हे समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं मतदारांनी यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा सहभाग घेतला पाहिजे, बीएलओंना कशा पद्धतीनं भेटी दिल्या पाहिजेत, याच विषयी या कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो. आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस टोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण दिलखुलास सापराजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच. चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

0: श्रोते हो, आताच आपण श्रेया घोषाल यांच्या सुरात अरुणा ढेरे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं मिलिंद शिंदे यांनी.
1: सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आता ऐकूयात वैशाली सामंत आणि अशोक पत्की यांच्या युगल सुरात रेखा गांधेवार यांची शब्दरचना. संगीत अशोक पत्की यांचं.

श्रोतेहो, आताच आपण योगिता चितळे यांच्या सुरात चंद्रशेखर साणेकरांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं निलेश मोरीर यांनी.

श्रोते, आताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरात चंद्रशेखर साणेकरांची शब्दरचना ऐकली. संगीतील अजय अतुल यांनी या गीतासोबतच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली IIT चा 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 57व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत. या अग्रगण्य संस्थेनं संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिलं असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. संस्थेच्या सोनीपत कॅम्पसमध्ये

उभारण्यात आलेल्या परमप्रज्ञा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुपर कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन पंतप्रधान दूरस्थ पद्धतीनं करतील. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या स्कॅन अँड शेअर सेवेनं 25 कोटी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण नोंदणीचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये स्कॅन अँड शेअर सेवा सुरू झाली. याद्वारे QR कोड स्कॅन करून रुग्णालयातील नोंदणी डिजिटल पद्धतीनं पूर्ण करण्याची सुविधा दिली जाते. 25 कोटींचा टप्पा हे भारताच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेवर नागरिक आणि आरोग्य सेवा पुरवठादारांनी ठेवलेला वाढता विश्वास दर्शवत असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील कुमार बरनवाल यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते राज्यातील शहरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक वाहनं आता केवळ यांत्रिक साधनं राहिलेली नसून ती सॉफ्टवेअरवर आधारित कनेक्टेड डिजिटल प्रणाली बनली आहेत. अशा आधुनिक वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ता वाहतूक संस्था ऑटोसिफू प्रायव्हेट लिमिटेड आणि जगमंगल सोशल फाउंडेशन यांनी संयुक्तपणे काल पुण्यात एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे याचं उद्घाटन करण्यात आलं. सायबर सुरक्षित वाहनांसाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटीचा संबंध केवळ वाहन सुरक्षेशी नसून रस्ते सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांच्याशी जोडलेला आहे असं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. राष्ट्रीय हातमाग दिन काल देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त राष्ट्रपती भवनात काल आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2025 वर्षासाठीचे संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार अशा एकंदर 22 पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. हातमाग विणकरांच्या कौशल्यपूर्ण कारागिरीसाठी, नाविन्यपूर्ण कार्यासाठी आणि भारताच्या हातमाग परंपरांच्या जतनासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. देशात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण हातमाग विणकाम परंपरांचं स्मरण करून देणाऱ्या 4 विशेष टपाल तिकिटांचंही याप्रसंगी अनावरण करण्यात आलं. हजारो वर्षांपासून हातमाग हा भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे. या क्षेत्रानं भारताचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच रोजगार, महिला सक्षमीकरण, कला संस्कृती आणि निसर्गाप्रती प्रेम यांनाही चालना दिली असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील असा निर्वाळा PCI अर्थात पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियानं दिला आहे. प्रत्येक भारतीय नागरिक कोणत्याही व्यवहार शुल्काशिवाय इन्स्टंट डिजिटल पेमेंट व्यवहार सुरू ठेवू शकतो. तसंच डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या लहान व्यापाऱ्यांवरही कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं PCI एका निवेदनात स्पष्ट केलं आहे. UPI विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, फसवणूक रोखणं आणि नवनवीन उपाययोजना यांमध्ये बँका, फिनटेक कंपन्या, NPCI आणि रिझर्व्ह बँक गुंतवणूक करत असल्याचं PCI सांगितलं. व्यवहारांचं प्रमाण वाढत असताना आगामी काळातही ग्राहकांना आणि व्यवसायांना UPI द्वारे विश्वसनीय सेवा मिळणं सुनिश्चित करण्यासाठी ही गुंतवणूक सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं PCI नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरून कालही विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेत काल सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालं आहे. देयकांमधील विलंब दूर करणं आणि वाद निवारण प्रक्रिया सुलभ करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. परदेशातून येणाऱ्या निधीच्या नियमनामध्ये सुधारणा करणाऱ्या प्रस्तावित विधेयकाबाबत अमेरिकेच्या एका लोकप्रतिनिधीनं उपस्थित केलेले आक्षेप भारतानं फेटाळून लावले आहेत. कायदेविषयक बाबी ही देशाची अंतर्गत बाब असून त्याबाबतचे निर्णय संसद घेत असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना ही भूमिका मांडली. अमेरिका आणि इतर अनेक देशांमध्ये परदेशी निधीचं नियमन केलं जात असल्याचं जयस्वाल यांनी निदर्शनास आणून दिलं.

भारत आणि श्रीलंकेदरम्यान काल नवी दिल्ली इथं ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा तसंच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल आणि श्रीलंकेचे बंदर आणि नागरी विमान वाहतूक मंत्री तसंच ऊर्जा मंत्री अनुरा करुणाथिलके उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित भारत श्रीलंका HVDC वीज जोडणी आणि संपूर्ण सौर ऊर्जा प्रकल्पासह सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणाला कालपासून प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 6,22,000 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये 5,028 कोटींचा पहिला हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हस्तांतरित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम जमा केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजित शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकासासाठी राज्य शासनानं आंतरराष्ट्रीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केला. MMRDA रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि सिंगापूरच्या टेमासेक समूहातील सुरवाना जुरांग आणि मॅपल ट्री यांच्यात काल सामंजस्य करार झाला, त्यानंतर ते बोलत होते. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात काल पहिली अधिकृत चर्चा झाली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियामध्ये आसा इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षित रामराज आणि अश्मिता चालिया यांनी महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत उद्या अश्मिता आणि रक्षित आमने-सामने असतील. भारतीय हवामान विभागानं आज ओडिशा आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पाऊस तसंच वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पाऊस आणि वादळासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्ली IIT 57वा दीक्षांत समारंभ. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर राष्ट्रीय सहकारी वित्त विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करणार. ग्राहकांसाठी UPI सेवा मोफतच राहील, पेमेंट्स काउन्सिल ऑफ इंडियाचा निर्वाळा. आणि महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेचा 5,000 कोटी रुपयांचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा. या बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत.

श्रोते हो, आताच आपण वेसावकर मंडळी आणि साथीदारांच्या सुरात विजय काठीन यांनी संगीतबद्ध केलेलं लोकसंगीत आपण ऐकलं. या गीतासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: आता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत कार्यक्रम ज्ञानामृत. संकलन नितीन भट यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोत्यांनो, आजच्या ज्ञानामृत या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन नितीन भट यांचं आहे, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: मित्रहो नमस्कार. ज्ञानामृत कार्यक्रमात मी आपला रेडिओ मित्र नितीन भट आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छान विचारानं. परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला एक आतला स्वर देऊन जन्माला घातलाय. आपल्या आजूबाजूच्या कल्लोळाकडे थोडस

लक्ष केलं ना की तो आपलाच सूर आपल्याला ऐकू यायला लागतो. तो सूर ऐकायला येऊ लागला की मग जीवन महोत्सवासारखं होऊन जातं, या सुरेल गीतासारखं.

मित्रो, आपला भारत देश हा विभिन्न जाती, धर्म, पंथ आणि समाजांचा देश आहे. यातल्या प्रत्येकाच्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, पण या विविधतेमध्ये देखील एक एकात्मता आहे, जिला आपण राष्ट्रीय एकात्मता असं म्हणतो. मंडळी, उद्या म्हणजे 9 ऑगस्टला आपण साजरा करतो आहोत जागतिक आदिवासी दिवस. संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्सनं या दिवसाची घोषणा केलेली आहे. हा दिवस आदिवासी लोकांचे हक्क, त्यांची अनोखी संस्कृती, भाषा आणि पर्यावरण रक्षणातलं त्यांचं अनमोल योगदान जगभर जपणं आणि जनजागृती करणं हे जागतिक आदिवासी दिवसाचं प्रयोजन आहे. मित्र हो, या विषयाचा इतिहास जर बघतो म्हटलं तर 1982 मध्ये 9 ऑगस्टला जिनेव्हा इथं युनायटेड नेशन्स वर्किंग ग्रुप ऑन इंडिजिनस पॉप्युलेशन्सची पहिली बैठक झाली. डिसेंबर 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं ठराव करून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून निश्चित करण्यात आला. आदिवासी बांधवांच्या जमिनी, जंगल आणि त्यांच्या हक्कांचं जतन करणं, नामशेष होत चाललेल्या आदिवासी भाषा, परंपरा आणि लोककला वाचवणं, निसर्गाचा समतोल राखण्यात आदिवासी समाजानं जे योगदान दिलेलं आहे ते जगाला पटवून देणं, या उद्देशानं हा दिवस आपण साजरा करत असतो. अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथल्या आदिवासी बहुल भागात या दिवशी आदिवासींचं दैवत असलेल्या बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं आदिवासींच्या घरोघरी पूजन केलं जातं. शासकीय आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयातही त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदिवासी समाजानं केलेल्या विधायक कार्याला उजळणी दिली जाते. याशिवाय जनजागृती शिबिरांचं आयोजन केलं जातं, तसंच आदिवासी समाजातल्या महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. आमच्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप

मित्रहो, भारतीय चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपट सृष्टीकडे एक सशक्त चित्रपट सृष्टी म्हणून बघितलं जातं. याचं कारण म्हणजे मराठी साहित्यातली दर्जेदार अशी कथानकं, आपल्या परंपरा, रीतिरिवाज हे मांडण्याचं काम मराठी चित्रपटांनी अगदी समर्थपणे केलेलं आहे. अगणित मराठी कलावंतांना हिंदीमध्ये मानाचं स्थान आहे. त्यातलाच एक अष्टपैलू कलावंत म्हणजे दादा कोंडके, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतकार आणि तितक्याच ताकदीचे अभिनेते म्हणजे दादा कोंडके. समाजातल्या व्हाईट कॉलर्ड म्हणजेच पांढरपेशा वर्गाला त्यांच्या द्विअर्थी विनोदांनी त्यांच्या सिनेमापासून दूर ठेवलं जरी असलं, तरी पण पिठातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतलं, त्यांनीच दादांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारीखेशी पडद्यावरची नको तितकी घसट आणि या सर्वांमुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी त्यांचे उडणारे खटके, वादंग यांनी दादांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली असली तरी पण मंडळी पिठातल्या प्रेक्षकांना या सर्वांशी काहीही घेणं देणं नव्हतं. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. टीव्ही नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती. त्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी शिट्ट्या वाजवत मनाचं रंजन करणारा वर्ग हा दादांच्या चित्रपटांचा मायबाप होता. मंडळी, 8 ऑगस्ट 1932 या दिवशी जन्म झालेल्या दादा कोंडकेंचं खरं नाव होतं कृष्णा कोंडके. मुंबईतल्या नायगाव मिल मजूर कामगाराच्या घरात गोकुळष्टमीला जन्मलेल्या कृष्णानं आपलं नाव मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर सार्थ करून दाखवलं. बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू बघ नाट्य, नाटकं यांची सुरुवात केलेल्या दादा कोंडके

0: यांनी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. नाटकांच्या निमित्तानं राज्यभर दौरे केलेल्या दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचं महत्व आणि कोसाकोसावर बदलत जाणारी रसिकता कळली होती. पुढे पुढे हेच त्यांच्या यशाचं गमक सिद्ध झालं. नायगावच्या मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत दादांचं बालपण गेलं. लहानपणापासून ते थोडे खोडकर होते. असे असलेल्या दादांनी अपना बाजार इथं काही काळ नोकरी देखील केली. परिसरातले लोक त्यांना बँडवाले दादा असं म्हणून ओळखू लागले. तिथंच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तिथं जात होते आणि जुन्या मित्रमंडळींना ते भेटत असत, त्यांच्यात रमत असत. त्यांनी दादा कोंडके आणि पार्टी नावाचं एक कलापथकही काढलं. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करण्याची विनंती केली. हसरं आणि खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनीसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनीसांनी लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकानं दादांना सुपरस्टार असा रंगकर्मी बनवलं. तब्बल 1500 वर प्रयोग झालेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकामुळे दादांना भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, योच नवरा पाहिजे, पळवा पळवी, येऊ का घरात आणि सासरचं धोतर, अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती करत दादांच्या चित्रपटांनी मोठे मोठे रेकॉर्ड्स मोडले. एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावं. उषा चव्हाण ही त्यांची नेहमीची अभिनेत्री, राम लक्ष्मण यांचं नेहमीचं संगीत, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर पार्श्वगायनासाठी, तर बाळ मोहिते हे त्यांचे नेहमीचे दिग्दर्शक. अशी कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्ष त्यांच्याकडे काम करत राहिली, कायम राहिली. लागोपाठ 9 मराठी चित्रपटांच्या रौप्य महोत्सवी आठवड्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड दादांनी केलं. सोंगाड्या चित्रपटात त्यांनी केलेली नाम्याची भूमिका हीच त्यांच्या जीवनाचा खरा तर मंडळी टर्निंग पॉइंट ठरली. ह्या भोळ्या नाम्यानं दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आयुष्यभर दादा याच नाम्यासारखे साधेपणानं वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रभरातून कानाकोपऱ्यातून यायचे. दादांनी त्यांना कधीही निराश परत जाऊ दिलं नाही. चाहत्यांसोबत फोटो सेशन करणं हा दादांचा दैनिक नित्यक्रम असे. आभाळ एवढी उंची गाठल्यावरही या साध्या भोळ्या नटसम्राटानं स्वतःचे पाय जमिनीवर घट्ट रुवून ठेवले होते. दादा कोंडके यांच्यासारखा डाऊन टू अर्थ नट मिळणं खरोखरच असंभव.
1: जसं जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढत बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ.

मंडळी, प्रत्येक देशाचं भविष्य हे त्या देशाच्या युवकांच्या हाती असतं. आखून दिलेल्या नीती नियमांचं पालन करून तरुणाई ज्या दिशेनं काम करते त्या दिशेनं देशाची वाटचाल होत असते. संयुक्त राष्ट्रांनी जागृती दिन म्हणून स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय युवा दिनामध्ये युवकांच्या आजूबाजूला घडणाऱ्या सांस्कृतिक आणि कायदेशीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा हेतू असतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिनाच्या निमित्तानं युवकांशी निगडीत असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर, घटकांवर आणि भविष्यातल्या आव्हानांवर चर्चा घडवून आणली जाते. या वर्षीचं म्हणजे 2026 आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं घोषवाक्य जागतिक चळवळींसाठी युवकांचा सहभाग म्हणजे युथ एंगेजमेंट फॉर ग्लोबल ऍक्शन असं निश्चित करण्यात आलं आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील तरुणांचा सहभाग हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये वाढावा, तसंच युवकांचं प्रतिनिधित्व आणि गुंतवणूक ही संस्थात्मक राजकारणासाठी कशी पुढे नेता येईल याचे धडे अशा मुद्द्यांवर यंदाचं घोषवाक्य भर देणार आहे. स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक संस्थांमध्ये युवकांचा अधिकाधिक समावेश करून जागतिक पातळीवर असलेली आव्हानं साध्य करण्यासाठी त्यांना अधिक सक्षम करणं हा या वर्षीचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि वाढत्या ध्रुवीय जगाच्या पार्श्वभूमीवर शासन प्रणाली सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीची क्षमता बळकट करण्याच्या कामी युवकांनी पुढाकार घेणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. दहशतवाद, आपत्कालीन परिस्थिती, हवामान बदल आणि असे अनेक मुद्दे हेच तरुण पिढीचं लक्ष आहे. मित्र हो, येणारा काळ हा तंत्रज्ञानासोबतच दुप्पट आव्हानं घेऊन येणार आहे आणि त्याचे पडसाद आतापासूनच दिसायला लागलेले आहेत. आणि त्यासाठी प्रभावशाली ठोस जागतिक कृती, अर्थपूर्ण गुंतवणूक आणि तरुणांचा सहभाग हा आवश्यक आहे. अशा अनुकूल बदलासाठी

व वर्ग निश्चितपणे पुढे येईल. आजचा तरुण हा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रयोगाच्या विश्वात वावरणार आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातल्या अनेक समस्यांची उत्तरं शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. मानवी मूल्य आणि विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. शिवाय त्याविषयीची मागणी करण्यासाठी ही पिढी सतत सक्रिय असते. युवकांच्या या क्षमतेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची जोड देऊन बदल नक्कीच घडवता येईल. जागतिक युवा दिनाच्या निमित्तानं या भूमिकेबाबत चर्चा होणं आणि त्या दिशेनं युवकांचा सहभाग वाढणं तितकंच महत्वाचं आहे. या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्तानं तरुण पिढीकडून हीच अपेक्षा बाळगूया.

0: मित्र हो, निसर्गानं माणसाला किती सुंदर शरीर दिलंय. शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण हे शरीर जितकं अमूल्य आहे ना, तितकीच त्याची रचना ही अत्यंत गुंतागुंतीची आहे. येल नावाच्या युनिव्हर्सिटीतल्या हेरॉल्ड मोरोविट्स नावाच्या प्राध्यापकानं केलेल्या अभ्यासात त्यांनी असा अंदाज वर्तवला की मानवी शरीर जर आपण माणसानं तयार करायला घेतलं तर ते तयार करण्यासाठी 6,000 ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त खर्च येईल. म्हणजे किती हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल ना. तर मंडळी, जगाच्या GDP 77 पट इतका खर्च. मग विचार करा की आपल्याला इतकं मौल्यवान शरीर निसर्गानं निःशुल्क बहाल केलं आहे. मंडळी, मी हे आज याकरता तुम्हाला सांगतोय की येत्या बुधवारी म्हणजे 12 ऑगस्टला आपण जागतिक अवयवदान दिवस साजरा करतो आहोत. आपल्या अवतीभोवती असे काही लोक असतात की ज्यांना काही अवयव जन्मतः नसतात किंवा अपघातात ते दुर्दैवानं एखाद दुसरा मौल्यवान अवयव गमावून बसले असतात. त्यांना ते पुन्हा मिळावेत याबद्दल जाणीव जागृतीचा हा दिवस आहे मित्र हो. या दिवसाचा मुख्य उद्देश अवयवदानाचं महत्व पटवून देणं, लोकांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि मृत्यूनंतर किंवा जिवंतपणी अवयव दान करण्यासाठी लोकांना प्रेरित करणं हा आहे. असं म्हणतात की एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल 8 जणांना नवीन जीवन मिळू शकतं. यामध्ये मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि डोळे याच्यासारखे महत्वाचे अवयव आपल्याला दान करता येतात. पहिला यशस्वी अवयव दानाचा इतिहास आहे 1954 सालचा, जेव्हा रोनाल्ड हेररिक नावाच्या व्यक्तीनं आपल्या जुळ्या भावाला त्याचं मूत्रपिंड दान केलं होतं. समाजात अवयवदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध आरोग्य संस्था आणि रुग्णालयांतर्फे शिबिरं घेतली जातात. आपण सुखासमाधानानं जगत असताना आपल्या अवतीभोवतीच्या दुःखी जीवांच्या बाबतीत आपण संवेदनशील असलं पाहिजे. कुणाच्या तरी दुःखावर आपल्याला फुंकर घालता येत असेल, त्याच्या निराश चेहऱ्यावर आपल्याला हसू फुलवता येत असेल, तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. मंडळी, चला तर मग अवयवदानाबद्दलच्या या कार्यात सहभागी होण्याचा संकल्प आपणही या जागतिक अवयव दिनाच्या दिवसाच्या निमित्तानं करूयात आणि एक जागरूक भारतीय नागरिक असण्याचं कर्तव्य बजावूया.
1: जिंदगी कैसी है पहेली हाय कभी

0: मित्रहो, आणि आता वेळ होते आहे आजच्या ज्ञानामृत कार्यक्रमाला विराम देण्याची. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, याच वारी याच वेळी. तोपर्यंत आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. नमस्कार.
1: आत्ताच आपण ज्ञानामृत हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन होतं नितीन भट यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोतेहो, आताच आपण विविध हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 10:30 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
2: गीत गंगा
1: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांच्या सुरात नितीन आखवे यांची शब्दरचना ऐकवते, तर संगीत या कार्यक्रमाला दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा.

0: श्रोते हो, आताच आपण देवकी कुलकर्णी यांच्या सुरात पल्लवी देशपांडे यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दिल शैलेश दाने यांनी. या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात नवीन गीतांसह याच कार्यक्रमात याच वेळेस. तोपर्यंत नमस्कार.
1: गीत गंगा.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: अभिनेता, अभिनेत्री, पार्श्वगायक, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित गीतगुंजन या कार्यक्रमात स्मृती गंधमध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. आणि हो, आजच्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि दिग्गज गीतकार समीर अंजान यांची गीते ऐकणार आहोत. पण श्रोते हो, त्यांचं मूळ नाव हे शीतल पांडे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांनी गीतलेखनात करिअर केलं. त्यांनी 1983 मध्ये आलेल्या बेखबर या चित्रपटातून गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 650 अधिक चित्रपटांसाठी 4000 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिणारे गीतकार म्हणून त्यांचे नाव ग्रिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे. सन 1990 दशकात आलेल्या रोमॅन्टिक गाण्यांमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण मानलं जात. चला तर मग आजच्या कार्यक्रमात त्यांच्याच सदाबहार गीतातून ऐकूयात

श्रोते आताच आपण कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर अंजाण यांची शब्दरचना ऐकली. सरफरोश या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.

श्रोते हो, आताच आपण अलका यादने आणि उदित नारायण यांच्या युगलसुरात समीर अंजाणी यांची शब्दरचना ऐकली. चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटातील या गीताला संगीत पथ केलं होतं अन्नू मलिक यांनी.

श्रोते हो, आताच आपण अलका यातनिक आणि विनोद राठोड यांच्या युगलसुरात दिवाना या चित्रपटातील गीत ऐकलेत. समीर अंजाणी यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं नदीम श्रवण यांनी.

श्रुती हत्ताचं पण उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांची युगल सुरात समीर अंजान यांची शब्दरचना ऐकली. राजा या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं

श्रोते हो, आताचा पण अलका यादनिक आणि कुमार सानू यांच्या युगल सुरात समीर अंजान यांची शब्दरचना ऐकली. इश्क विश्क या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अन्नू मलिक यांनी. श्रोते हो, आपण बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार समीर अंजान यांच्या गीतांचा आस्वाद गीतगुंजांमधील स्मृतिगंधमध्ये घेत आहोत. आता ऐकूयात अलका.

श्रोतेहो, आपण बॉलिवूडमधील दिग्गज गीतकार समीर अंजाण यांच्या गीतांचा आस्वाद गीतगुंजांमधील स्मृतिगंधमध्ये घेत आहोत. आता ऐकूयात अलका यात्रिक आणि उदित नारायण यांच्या सुरात हे गीत.

श्रोते हो, आताच आपण अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगसुरात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजाणी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी.

श्रोते आता अपन उदित नारायण यांच्या सुरात समीर अंजानी यांची शब्दरचना ऐकली. मन या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं संजीव दर्शन यांनी.

श्रोतेहो, आताच आपण मिका सिंग, सुनिधी चौहान आणि साजिद खान यांच्या सुरात हाऊसफुल या चित्रपटातील गीत ऐकलेत. समीर अंजानी यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो आताच आपण अभिजित आणि अलका यातनिक यांच्या युगल सुरात समीर अंजानी यांची शब्दरचना ऐकली. चल मेरे भाई या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिंद यांनी.

श्रोते हो आताच आपण सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगासुरात खाकी या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर अंजान यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं होतं राम संपत यांनी. आता ऐकूयात अभिजित यांच्या सुरात जोश या चित्रपटातील गीत. समीर अंजान यांच्या शब्दरचनेला संगीत पथ केलं आहे अन्नू मलिक यांनी.

श्रोते हो, आताच आपण जोश या चित्रपटातील गीत ऐकलं. अभिजित यांच्या सुरात, समीर अंजान यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण समीर अंजान यांच्या प्रेरणादायी प्रवासाची झलक त्यांच्या गाण्यांचा बुलबाला आजच्या कार्यक्रमातून आपण ऐकलात. याचबरोबर गीत गुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात अत्यंत गरजेच्या, संवेदनशील आणि तितक्याच कठीण विषयावर आपण बोलणार आहोत. लहान मुलं, त्यांचं भावविश्व यावर आघात करणारी एक गोष्ट म्हणजे या मुलांना केले जाणारे अप्रिय स्पर्श. अशा घटना घडतात, त्यातून दुःखद गोष्टी होतात आणि समाजापुढे प्रश्न उभे राहतात. खरं तर लहान मुलं सुरक्षित असावीत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. लहान मुलं जिज्ञासू असतात, त्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं त्यांना हवी असतात. ती देणं, खरी योग्य शब्दात देणं, हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मैत्रिणींनो, मुलांना सुरक्षित

0: सुरक्षित ठेवणं हे त्यांच्यावर लक्ष ठेवून होईलच. त्याचबरोबर त्यांना स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी तयार करणं, त्यासाठी आत्मविश्वास देणं हेही खूप महत्वाचं आहे. म्हणून आज ऐकणार आहोत ओळख स्पर्शाची. समुपदेशक अर्चना मुळे यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं.
2: नमस्कार.
1: अत्यंत अवघड आणि संवेदनशील असा हा विषय आहे, पण बोलणं गरजेचं आहे. सुरुवातच या विषयाची मुलांशी बोलण्याची कधी करायला हवी?
2: आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो खरं तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे अगदीच संवेदनशील आहे. सुरक्षित स्पर्श, असुरक्षित स्पर्श हे मुलांना आपण अगदी लहान वयामध्ये सांगू शकतो. साधारण पहिलीपासून मुलांना आपले शारीरिक अवयव जसजसे कळायला लागतात, सगळे अवयव तो सांगू शकायला लागतो, तेव्हापासून सुद्धा आपण हा स्पर्श सांगू शकतो. जसं आपल्या शरीराचे सगळे अवयव सांगतो, त्याचप्रमाणे काही गुप्त अवयव पण आपल्याकडे असतात, तर ते सुद्धा सांगायला काही हरकत नाही. त्यालाही खूप चांगले चांगले शब्द आपल्याकडे आहेत. सगळ्या अवयवांची माहिती त्याला आधीपासून आपण द्यायला लागलो तर त्याला हे आपोआपच कळतं की हाही बाबा आपल्या शरीराचा एक भाग आहे. त्यामुळं अगदी लहान वयापासून हसत खेळत आणि एकदम घरगुती वातावरणामध्ये कुठलाही दबाव नसताना तर त्या पद्धतीनं ह्या गोष्टी खूप लहान वयात सांगूच शकतो, खूप सोप्या पद्धतीनं सांगू शकतो.
1: म्हणजे आपण लहान मुलांना तुझे डोळे दाखव, कान दाखव असं विचारतो आणि त्यावेळी ते शिकवलेलं असतं. हे अवयव पण
2: तेवढ्या वयापासून आपण ते सांगू शकतो.
1: मग ह्याच्यामध्ये मुलगी आणि मुलगा जेंडर वाईज काही फरक करता येतो का?
2: बाळ लहान आहेत ना, तेव्हा फारसा काही फरक पडत नाही. जसं जसं मोठे व्हायला लागतील तसं मग फरक पडतो की मुलींना कशा पद्धतीनं सांगायचंय, मुलांना कोणत्या पद्धतीनं सांगायचंय. प्राथमिक वयोगट घेतला आपण, म्हणजे पहिली ते सातवीचा वयोगट घेतला आपण, तर एखादी कार्यशाळा जर घेत असू तर त्याच्यामध्ये आपण मुलांना बाहुलीच्या अवयवांना हात लावून वगैरे सांगू शकतो आपण त्यांना. ते म्हणजे मुलांना जसं आवडेल, त्यांना समजेल, त्यांचं भावविश्व काय आहे, तर समजून घेऊन त्यांना हे सांगता येऊ शकतं. एखादी बाहुली घ्यायची हातात आणि बाहुलीचे अवयव दाखवायचे, मग सांगायचं तुझे अवयव दाखव बरं काय आहेत, आणि मग त्यांना आपण आपले पार्ट्स दाखवत दाखवत मग काही अवयव आपण असे सांगतो ज्याला कोणी प्रायव्हेट पार्ट्स म्हणतं, अगदी ते माझे खाजगी अवयव आहेत जिथं कोणीच हात नाही लावू शकत, असे अवयव त्यांना दाखवायचे. जसं की ओठ आहेत, छाती आहे, मांड्यांच्या मधला भाग आहे, आपला मागचा पृष्ठभाग आहे, हे सगळं जेव्हा आपण त्यांना दाखवतो आणि काही ऍक्ट करून दाखवतो त्यावेळेस ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहतं, ते विसरत नाहीत. आणि त्यांना किमान एवढं तरी लक्षात येतं की या अवयवांना जर कोणी हात लावायला आलं तर आपण त्यांना विरोध करायचा आहे. पहिली ते सातवीच्या गटाला तरी जेंडर प्रॉब्लेम काही येऊ नये असं मला वाटतं.
1: आणि यात सातत्य असायला पाहिजे सांगण्यात, म्हणजे एकदा सांगितलं आणि थांबलं असं नाही उपयोगी.
2: हा, कारण वेगवेगळे अनुभव मुलं घेत असतात. ती काही फक्त घरातच शिकतात किंवा फक्त शाळेतच शिकतात असं नाही. घरातल्या लोकांची त्यांना एक सुरक्षित जागा असते, त्यामुळे घरातलं वातावरण त्यांना हळूहळू माहितीचं झालेलं असतं. मग ते मूल शाळेत जायला लागतं, मग शाळेतल्या शिक्षकांबरोबर त्याचं बॉन्डिंग व्हायला लागतं, मग तो शाळेतलं वातावरण शिकतो, मग हळूहळू बाहेर म्हणजे बाजारात जाणं, ट्युशन्सला जातात मुलं, तिकडं जाणं, म्हणजे घराच्या बाहेर ती मुलं जेव्हा जायला लागतात तेव्हा त्यांना वेगवेगळे अनुभव येणार आहेत, वेगवेगळे लोक भेटणार आहेत. मग तसं तसं त्यांना ते सांगत राहिलं पाहिजे, म्हणजे कोण कोण आहे घरात आपल्या, मग आज कोण पाहुणे आले, मग त्यांनी तुला जवळ घेतलं तर कसं वाटलं, आई जवळ घेते तेव्हा कसं वाटतं, बाबा जवळ घेतात तेव्हा कसं वाटतं, मग एखादा काका आलाय, शेजारचा कोणी दादा आलाय, त्यांनी जवळ घेतलं तर तुला आवडलं का, हे विचारत नाही आपण, हे विचारायला हवंय. मग त्यांना त्या स्पर्शाची जाणीव होईल, त्यांना कळेल की हा काका आले तर मला फारसं काही नाही वाटलं त्यांनी जवळ घेतलं तरी. पण जेव्हा मूल काहीतरी सांगत असते की मला त्या काकांचं जवळ घेणं नाही आवडलं किंवा एखाद्याचा स्पर्श नाही आवडला, ते मूल सांगत असतं, त्यावेळेला मात्र पालकांनी तिकडे लक्ष देणं, त्याचं लक्ष देऊन ऐकणं हे महत्वाचं आहे. तेव्हा दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याला असं म्हणलं जातं तुझा काहीतरी गैरसमज झालाय किंवा ते काका आपलेच आहेत, ते असं नाही करणार. त्यांच्या स्पर्श करण्यात मग आवडण्यासारखं काय आहे, त्यांनी बोलवलं तरी जायचं. तर असं आपण न सांगता का नाही आवडत आहे किंवा

0: मग खरंच एखादा माणूस आपल्या बाळाला त्रास देतोय का किंवा त्याचा स्पर्श चुकतोय का ह्याचं कुठेतरी निरीक्षण आईबाबांनी पण करणं गरजेचं आहे. आणि ते सांगत असेल तर त्याचं लक्ष देऊन ऐकणं आणि त्याला समजून घेणं आणि त्याच्या भाषेत पुन्हा त्याला समजावून सांगणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांशी भेटल्यानंतर किंवा कधी काही आपल्याला लक्षात आल्या गोष्टी तर त्या त्या वेळेला हे सांगणं गरजेचंच आहे.
1: पालकांची भूमिका खूप महत्वाची आहे,
0: हा अगदीच,
1: होय की नाही?
0: हा
1: म्हणजे निरीक्षण पालकांचं पण हवंय आणि मूल आपलं जे सांगतायत ऐकणं हेही खूप महत्वाचं आहे. आणि थोडीशी उपजत जाणीव पण असेलच ना मुलांच्या मध्ये की कुठं स्पर्श केल्यावर आपल्याला आवडतंय नाही आवडतंय, असली का जाणीव?
0: अगदी लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं तर थोडं अवघड आहे, पण जसं जसं ते मोठं व्हायला लागतं तसं कळतं. आणि नैसर्गिक रित्या जर बघायचं झालं तर हा स्पर्श मोस्टली चांगलाच वाटतो. हा तो कधी वाईट वाटतो जेव्हा तो नको असताना स्पर्श होतो किंवा तो एक जबरदस्तीचा स्पर्श असतो, तो मुलांना मात्र कळतो. हा तुम्ही जर अगदी लाड करतो म्हणून जवळ घेतलात आणि त्याला जर प्रेमाने स्पर्श करायला लागलात तर त्याला तो चांगलं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना ते चांगलं वाटू शकतं आणि खरी भीती म्हणा किंवा असुरक्षितता म्हणा तिथं असू शकते. कारण एकदा ती सवय लागली किंवा ते छान वाटणं आवडायला लागलं तर मग कदाचित त्याची सवय लागून जाईल मुलांना आणि मग त्यातून मुलांना बाहेर काढणं परत अवघड जाईल, असं होऊ शकतं.
1: खूपच अवघड विषय आहे हा. मुलांना सांगणं आणि काय चांगलं काय वाईट हे त्यांना कळणं त्यासाठी सगळ्यांचीच भूमिका खूप महत्वाची आहे. बऱ्याचदा असं होतं की असा अनुभव घरातल्या लोकांकडूनच काही वेळा येत असतो की तो स्पर्श त्यांच्याकडून केला जातो आणि आपला आपल्या घरातल्यांवर विश्वास असतो. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की त्यांचं ऐकून घेणं हे महत्वाचं आहे, पण तरी सुद्धा समजा आपल्यापर्यंत ते आलंच नाहीत आणि मुलांच्या वागण्यात काही बदल झालेला, त्याकडे कसं बघायला हवं?
0: आपलं मूल आपल्याला माहित पाहिजे ते कसं वागतंय, त्याचं वर्तन कसं आहे, म्हणजे ते शांत आहे, ते दंगेखोर आहे, खोडकर आहे, हे आपल्याला माहित पाहिजे आणि ते आईला माहिती असतं. पण कधी कधी असं जर काही त्याच्या आयुष्यात चालू असेल तर समजा खूप बडबड करणारं मूल असतं ते शांत होण्याची शक्यता असते किंवा शांत असणारं मूल खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतं. त्याला जर काही भीती वाटत असेल एखादी तर ते सारखं आईचा पदर धरून राहायला लागतं किंवा आईच्या बरोबरीनं राहायला लागतं. स्वतंत्रपणे खेळणारं मूल अचानक शांत व्हायला लागतं, म्हणजे ते बाहेर जायचं बंद करतं, मुलांमध्ये मिसळणं बंद करतं किंवा त्याला आईने एखादं काम सांगितलं तर ते करायला धजावत नाही, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचं सुद्धा तो फारसा प्रयत्न करत नाही किंवा झोपताना तो आईच्या कुशीतच झोपायला लागतो, जो की थोडा वेळ तरी समजा त्याला झोप लागल्यानंतर ते बाजूला झोपायचं ते मूल बाजूला होतच नाही, ते चिकटूनच झोपतं. अशा खूप गोष्टी आपल्याला त्याच्यात झालेले बदल लक्षात येतात आणि जर असं काही बदलत असेल त्या मुलाचं तेव्हा मात्र आपण लक्ष देऊन त्याच्याकडे त्याला बोलतं करणं गरजेचं आहे. तो बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर ते बोलत नसेल तर मात्र मग थोड्याशा वेगळ्या काही उपाययोजना करून किंवा काही समुपदेशकांची मदत घेऊन शाळेतल्या शिक्षकांची मदत घेऊन त्याच्या मित्रमैत्रिणी असतात त्यांची मदत घेऊन आपण त्याला बोलतं करू शकतो.
1: मग अशी बोलताना जो उल्लेख आला की हा स्पर्श आवडू शकतो, अशा केसमध्ये लक्षात ज्या वेळी येईल त्यावेळी अवघड असतं म्हणजे त्या मुलांना समजावून सांगणं त्यांचं वय, अशा केसेसमध्ये काय भूमिका पालकांनी घ्यावी, कसं बघावं त्याकडे?
0: अगोदर हे समजून घ्यावं लागेल की खरंच ही गोष्ट घडतीये का, याची सवय लागलीये का आणि ते मुलीला किंवा मुलाला, मुलगा पण असू शकतो ह्याच्यामध्ये, हे आवडतंय का. आणि हे जर आई वडिलांच्या लक्षात आलं तर मात्र त्यांच्या दृष्टीने ही खरंच थोडीशी कठीण बाब आहे की यातनं मुलांना बाजूला कसं करायचं. तर मला वाटतं इथे समुपदेशकांची मदत घेणं जास्त गरजेचं असतं, कारण पालकांना काही मर्यादा येऊ शकतात कदाचित पालक वेगळ्या भूमिकेत जाऊ शकतात, मारतील त्या मुलाला किंवा ओरडतील, रागावून बोलतील, चिडचिड करतील किंवा काही वेगळंच दोषारोप करायची सवय होते. तू अशीच वागणार, तू तशीच वागणार, तुला हेच करायचंय, उद्या मोठी झाल्यावर काय करणार, तर असं सगळं व्हायला लागतं आणि घरातलं वातावरण बिघडतं. एक तर याचं कुठंही प्रशिक्षण नाहीये की पालकांनी नेमकं अशा वेळेला काय

0: तर त्यासाठी मला असं वाटतं की समुपदेशकांची मदत जास्त होऊ शकते, तर त्यांनी तशी मदत घ्यायला काहीच हरकत नाही.
1: पण मग या केसमध्ये ते ओळखायचं कसं?
0: मला असं वाटतंय एखादी मुलगी पुरुषाकडे अट्रॅक्ट होते, मग तो मुलगा तिच्या वयाचा असो, थोडा मोठा असो, किंवा मग घरातलं कोणी भावंड असेल तिकडे असो, तर ते लक्षात येण्यासाठी पालकांचं ऑब्झर्वेशन हेच महत्वाचं आहे. तिचं मुलांकडे जास्त कल आहे का, मुलांबरोबर जास्त खेळती आहे का ती. पण ह्या सगळ्याचा संबंध फक्त त्याच सवयीशी असेल असं पण नाही, त्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टीला निर्णयाकडे जाऊ नये. म्हणजे थोडे दिवस निरीक्षण करावं, शक्य असेल तर नोंदी कराव्यात एखाद्या समुपदेशकाशी किंवा कुठल्याही तज्ञाशी, अगदी शाळेतले शिक्षक असू देत, त्यांच्याशी बोलून घ्यावं की मला असं दिसतंय किंवा मला असं वाटतंय, आणि मग आपण उपाययोजनांकडे जावं. लगेच दोष दिला ना किंवा त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात, आणि मुलांचं मन इतकं नाजूक असतं, कौतुक सगळ्या लोकांमध्ये करावं आणि मुलांना रागवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती एकांतात करावी. जे काही तुम्हाला रागवून ठणकावून सांगायचंय ते शांतपणे सांगावं,
1: कारण तसं जर नसेल तर वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं आणि आई वडिलांप्रती असणारा जो काही विश्वास असेल तो गमवायला सुरुवात होऊ शकते.
0: एक तर मुलांवर आपण विश्वास ठेवलाच
1: पाहिजे,
0: कारण त्यांना माहिती नाही ना हा स्पर्श चांगला वाटतोय तर चांगलाच आहे असंच वाटणार ना त्यांना. त्यांना माहिती नाही आहे हे चुकीचे आहे, आपल्याबद्दल काय व्हायला लागलंय. कारण काही ठिकाणी जेव्हा अशा गोष्टी घडल्या, अशा मुली आल्या, त्यावेळेला असंच होतं की त्यांनी लाड केले, म्हणजे माझे ते लाड करतात, मग ते मला खूप आवडतात म्हणून मी त्यांच्याजवळ जाते. मग लक्षात येतं की तो समोरचा व्यक्ती चुकीचाच असतो ना, तो मोठा आहे ना, त्याला कळलं पाहिजे. पण ह्यात आपल्या वेळाची काही चूक नसते ना. पण शेवटी असं होतच की आपल्या मुलींना पण आपण दोष द्यायला लागतो. ते जरी लहान असलं तरी सुद्धा त्याच्याकडे रागवतो, चिडतो, बोलतोच ना.
1: काही वेळा सामाजिक दबाव या गोष्टींमध्ये कदाचित असू शकतो की कुटुंबातलं कोणी असेल किंवा आजूबाजूची प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि त्याच्याकडून हे घडत असेल तर तो एक दबाव आई वडिलांवर पण येऊ शकतो आणि त्या दबावाचा परिणाम पण या सगळ्या गोष्टींवर होत असेल.
0: कितीतरी घटना ह्या ना बाहेरच्या पेक्षा घरातच जास्त होतात. घरातलेच कोणी ना कोणी व्यक्ती असतात जे मुलांना त्रास देतात, अशा पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं त्या मुलांची हतबलता असते. ती मुलं आरडाओरडा करू शकत नाहीत, कदाचित तोंडावर हात ठेवलेला असू शकतो, शरीर दाबून धरलेलं असतं, पळून जाऊ शकत नाही, काहीही असू शकतं. आणि त्याच्या परिणामांचं सांगते मी तुम्हाला काय होतं. लहानपणी जर अशी एखादी घटना घडली असेल, ती दबली गेली असेल, ते ना आई वडिलांना सांगू शकलो ना शिक्षकांना सांगू शकलो, जेव्हा ती मोठी होतात तोपर्यंत सुद्धा ते सगळं त्यांच्या मनामध्ये असतं. एक उदाहरण सांगते, एका मुलीच्या बाबतीत असं घडलेलं आणि ती मोठी झाली तरी सुद्धा तिला असं वाटायला लागलं की माझ्या बाबतीत जे घडलंय ते खूप वाईट घडलंय, मी पापी आहे, मी चांगली मुलगी नाहीये आणि मी काहीच करू शकत नाही, माझा कुणालाच काहीच उपयोग नाही. स्वतःच स्वतःला दोष देणं सुरू होतं आणि मोठं होईपर्यंत म्हणजे कायम स्वरूपी राहण्याची शक्यता खूप असते जर वेळेवर काही उपाययोजना नाही केल्या तर. त्यामुळे प्रचंड त्रास होतोय आजही अशा मुलींना ज्या ज्या लहान वयात त्या प्रसंगातून गेलेल्या असतील सगळ्यांना याचा त्रास होतो. नंतरचं जे असतं ना यश दुरावतं आपल्यापासनं, कॉन्फिडन्स कमी होतो, संवाद कौशल्य म्हणतो आपण ते कमी होतं, लोकांवरचा विश्वास कमी होतो, कुठलीही गोष्ट आत्मविश्वासानं करताना अगोदर भीतीच येते पहिल्यांदा आणि मग थोड्या वेळाने ते पुन्हा जातो सरकतो पुढं, पण भीतीची भावना असते, अपराधी भावना असते, मग ह्या सगळ्या भावनांमधून बाहेर कसं पडायचं आणि त्याच्यामुळे मग जे परिणाम होतात ते आहेतच,
1: ते पूर्ण आयुष्यभर राहणारे परिणाम.
0: आणि म्हणून जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा त्या मुलांना त्या त्या वेळेला त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं असतं. हा जरी एखादी चूक झाली असं समजूया तरी सुद्धा ती चूक समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे, ना की त्याला सतत टोमणे मारून सतत दोषारोप करून त्याचा उपयोग होत नाही.
1: काय पद्धतीनं बोलायला हवं मुलांशी अशा बाबतीत बोलताना?
0: एक तर विश्वास द्यायला पाहिजे, चला ठीक आहे जे काही घडलं ते घडून गेलंय, आता आपण पुन्हा अशी गोष्ट करणार नाही आहोत की

0: किंवा तुला माहितीच नव्हतं हे काय आहे, किंवा हा वाईट स्पर्श आहे हे तुला माहितीच नव्हतं, तर आता तुला कळलेलं आहे, तर आता तू कशा पद्धतीनं वागायचंय, आता तुला कोणालाही जवळ येऊन द्यायचं नाहीये, किंवा किती अंतरावर ठेवायचं आहे, स्पर्श करून घेताना जे काही आपले खाजगी अवयव आहेत त्याला कुणीही स्पर्श करणार नाही हे पक्क डोक्यात ठेवायचं आहे, समोरच्याच्या आपण किती जवळ जायचंय हे ठरवायचं आहे, हे आधी सांगावं लागेल. दुसरी व्यक्ती त्रास देत असेल तर, आणि मुलांना आधीपासून जर सांगितलं या सगळ्या गोष्टी तर मुलांना समजतात. अगदीच की प्रत्येक मुलाच्या बाबतीत असं घडेल असंही नाही. सुरुवातीपासून ह्या अवयवांची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. निदान त्या मुलांना बोलता तरी येईल की मला आज इकडे स्पर्श झाला, आणि आता मुलं बोलायला लागली आहेत, सांगायला लागली आहेत, त्यांना कळायला लागलंय. काही शाळांमध्ये कार्यशाळा झालेल्या आहेत अशा पद्धतीच्या, तिथली मुलं सांगतात की मला कालच असं झालं, मग असं झालं होतं, असं होतं.
1: म्हणजे प्रत्येक ठिकाणी संवाद खूप महत्वाचा आहे, आणि विश्वास असणं.
0: हो हो.
1: आणि आई वडील असतील, आजी आजोबा असतील, किंवा जवळची काही अशा व्यक्ती आपण तयार केल्या पाहिजेत की ज्यांच्याशी मुलं कोणतीही गोष्ट अत्यंत बिनधास्तपणे बोलू शकतील.
0: हो, आजकाल काय झालंय अशी बोलणारी माणसं पण कमी झाली
1: आहेत.
0: आपण शोधली तर सापडतात, ती आपल्याला शोधता आली पाहिजेत. आपल्या आजूबाजूला अशी माणसं असतात, पालकांचं मित्रमंडळ असतं, शाळेतले शिक्षक तर मी सारखं म्हणते कारण तो खूप महत्वाचा आणि खूप मोठा दुवा आहे या सगळ्यामधला, तर ते लोक असतात, नातेवाईक असतात समजा काही. म्हणजे मूल आपलं कोणाचं ऐकतंय, कोणाशी जास्त त्याचं जुळतंय, तो कम्फर्टेबल कोणाबरोबर आहे हे लक्षात येतं. मग त्यांनी जरी संवाद साधला तरी सुद्धा चालू शकतं, पण अशी माणसं शोधली तर सापडतात, असतात आपल्या आजूबाजूला.
1: आपण संवादावर भर देतोय, पण संवाद साधताना प्रत्येक वेळी ऑर्गन्स अवयवांना स्पर्श करणं हे चुकीचं आहे हे सांगतोय, त्याच वेळी हा विश्वास पण त्यांना द्यायला पाहिजे ना की काही स्पर्श चांगलेही असतात, तर विश्वास मुलांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणून हा संवाद पण महत्वाचा आहे, तर तो कशा प्रकारे बॅलन्स साधला जावा.
0: जी लोक आपल्यावर प्रेम करतात ना, ती लोक आपल्या खासगी अवयवांना हात नाही लावत. अशीच व्यक्ती त्यांना स्पर्श करणार आहे ज्या व्यक्तीच्या मनात काहीतरी चुकीच्या गोष्टी आहेत, त्या मुलाला काहीतरी त्रास द्यायचे, त्याच्यावर अन्याय करायचे असंच असेल असं नाही, पण माझी भावना आहे ना, ते मला स्पर्श करावासा वाट, माझ्या इमोशनला कुठेतरी आउटलेट मिळतंय, आणि मग पटकन माझ्या समोर एखादी मुलगी येते आणि मग मी तिला लाड करायचा म्हणून जवळ घेतो आणि माझ्या मनातली विचित्र भावना तिकडे उतरवतो, आणि म्हणून मी तसा स्पर्श करतो. फक्त त्यांना आधी आपण हेच सांगितलंच पाहिजे की मला आधी सांग जे पण तुझ्या आयुष्यात घडतं ते मला तू सांगायला हवं, आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी काय केलं पाहिजे किंवा घरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा दिवसभर आपण काय काय केलेलं असतं, आपण काही लोकांना भेटलेलो असतो, आपण कुठल्या तरी गावाला जाऊन आलेलो असतो, तर हे सगळं शांतपणे संध्याकाळी मूल शाळेतून आलं की त्याला सगळं सांगायचं, ते लहान असतं तेव्हा सुद्धा, तर मग त्यालाही वाटायला लागतं की अरे आपलं हे सगळं सांगायला पाहिजे, मग ते मूल बोलायला लागतं. मुलांना बोलतं करणं याच्याकरता खूप गोष्टी आहेत, म्हणजे शिकण्यासारख्या पालकांनी, की नेमकं मुलांना कसं बोलतं करायचं, त्यांना हातात मोबाईल देऊन जेवायला देणं, खायला घालणं, हे तर सगळ्यांना आता कॉमन झालं, हे चुकीचंच आहे, तर त्यातनं आधी बाहेर पडलं पाहिजे. त्यांना आधी कसं आपलं बालपण आठवून आपल्याला आपल्या आई वडिलांनी जसं वाढवलंय जेव्हा मोबाईल नव्हता, त्या पद्धतीनं आताच्या आजी आजोबांनी जरी आपल्या नातवंडांना ते सुख देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप फरक पडेल. त्यांना गोष्टी सांगणं, वाचून दाखवा हे करायला हवंय. त्यांना बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, जे आहे ते तरी दाखवूया ना मुलांना, जेवढे पक्षी सापडतील, जेवढे प्राणी सापडतील, निरीक्षण करायला शिकवूया त्यांना, जितके अनुभव देऊन त्यांना आपण बोलतं करू ना, तेवढी ती मुलं बोलती होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आणि त्यांना हे कळून चुकतं की आपण काही गोष्टी लपवायच्या नाहीयेत, कारण आई बाबा आपल्यापासून कुठली गोष्ट लपवत नाहीयेत. सगळं असं मुक्त घरातलं वातावरण असेल तर मग मुलं सगळी गोष्टी सांगायला घाबरत नाहीत,
1: हे महत्वाचं आहे. किंवा असं काही करता येईल का, एखादी घटना प्रसंग मुद्दाहून घडवायचा, प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आपण म्हणतो तसं, की असं काही घडलं तर हे असं असं करायचंय, हे चुकीचं आहे, हे घडवून एखादा प्रसंग म्हणा किंवा एखादं छोटस नाट

0: चुकलं त्याबद्दलच बसवून हे मुलांना सांगणं अशा बघण्यातून जास्त पटकन मुलांपर्यंत पोहोचेल का, तसा प्रयोग करता येतो का?
1: अगदीच करता येतो. शाळांमध्ये जेव्हा अशा कार्यशाळा होतात तेव्हा त्या कार्यशाळांमधून आपल्याला अशा गोष्टी करता येतात. म्हणजे सुरुवातीला आपण असं घेऊ शकतो की आजीचा स्पर्श दाखवायचा आहे मुलांना, आजीचा स्पर्श कसा असतो. मग एखादी मुलगी असते, मग आजी समजा बसली आहे काहीतरी जप वगैरे करत आणि मग मुलगी शाळेतून येते, पटकन आजीला मिठी मारते, मग आजी डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते आणि मग त्या दोघींच्या गप्पा सुरू आहेत. शाळेतलं सगळं ती मुलगी आजीला सांगतीये आणि मग त्या मुलीला कळायला लागले आणि हे सगळं समोर बसलेली मुलं बघतायत, तर त्यावेळेला त्या मुलांना लक्षात येतं की अरे आजीचा स्पर्श खूप छान असतो, मस्त वाटतं. आणि ते बघताना ती मुलं ना स्वतःच्या आजीबरोबर कुठेतरी जोडायला बघतात तो संबंध. म्हणजे समोर चाललेलं नाटुकलं बघणाऱ्या मुलांना आपली आजी आठवू शकते, ती सगळी नाती आठवू शकतात. जसं आजीचं आपण सांगतो तसंच आई वडिलांचं सांगू शकतो. आणि त्याचबरोबर जसं हे सगळं सुरक्षित स्पर्शाबद्दलचं नाटुकलं करून दाखवू शकतो, तसंच मग एखादा असुरक्षित स्पर्शाचं नाटुकलं पण करू शकतो. म्हणजे मुलगी खेळतीये घरामध्ये आणि मग कोणी बाहेरचं आलं आणि तिला स्पर्श करतोय चुकीच्या पद्धतीनं आणि मग ती मुलगी सुरुवातीला काही बोलत नाही, घाबरते, आरडाओरडा पण करत नाही आणि मग तो स्पर्श करून निघून जातो. मग ती रडायला लागते, मग आई वडिलांना सांगते असं असं झालं वगैरे. हे सगळं आपण छोट्या नाटुकल्यामधनं दाखवू शकतो. आणि मग तिथं आपण शेवटी असंही करू शकतो, पुन्हा एखादा तोच मनुष्य आलाय किंवा दुसरं कोणी आलंय आणि ते तिला तसा वाईट स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात आणि ही मात्र हिमतीने त्याला विरोध करतीये, ओरडतीये जोरात किंवा हकलून काढतीये, तर असं आपण दाखवू शकतो काही ऍक्शन्स मधून. खूप छान प्रतिसाद येतो मुलांचा अशा वेळेला. आणि कुठेतरी असं काही घडत असेल तर मग तो विरोध नक्कीच करणार त्या ठिकाणी.
0: आपण जर विचार केला की छोटासा मुलगा किंवा मुलगी आणि त्याच्यावर असा अप्रिय स्पर्श करणारा मोठा माणूस, तर विरोध करायचा म्हणजे मुलांनी काय करायला हवं असं आपण मुलांना शिकवायला हवं. कारण शक्ती जर बघितली तर खूप फरक आहे, तर कशा प्रकारे मुलांना आपण त्यासाठी ट्रेन करायला हवं, काय सांगायला हवं की तुम्ही असं करा.
1: लहान मुलांना शिकवताना आपण अवयव सांगितले जसे, त्या अवयवांना कोणी स्पर्श करत असेल तर म्हणजे एकतर कोणी म्हणजे कोणीही तिथं हात लावू शकत नाही हे आपण सांगतो. ओठ, छाती, मांड्यांच्या मधला भाग आणि आपला मागचा पृष्ठभाग, या अवयवांना कोणीही म्हणजे कोणीही हात लावू शकत नाही. पहिली गोष्ट. कधी कधी आई जर आपल्याला आंघोळ घालत असेल तर आईचा स्पर्श होऊ शकतो. जर तुम्ही आजारी असाल, डॉक्टर काकांकडे गेला असाल, तर तुमच्या आजारानुसार त्यांचा स्पर्श होऊ शकतो. इतर वेळेला किंवा इतर कोणी व्यक्ती अशा अवयवांना हात लावत असेल तर तो स्पर्श चांगला नाही हे त्यांना पूर्ण प्रशिक्षित करणं आधी गरजेचं आहे. आता तरीही जर कोणी आपल्याला स्पर्श करत असेल, कोणी येत असेल आपल्याकडं, तर मात्र आरडाओरडा करू शकतो, चावू शकतो, एखादी वस्तू असेल तर फेकून मारू शकतो. जे पण जितका विरोध करणं शक्य आहे तेवढा विरोध करायचा. कार्यशाळेत जेव्हा असे प्रश्न विचारतो मुलं इतकी छान छान उत्तरं देतात, म्हणजे लाथ मारायची, गुच्ची घालायची, तिखट टाकायचं डोळ्यामध्ये, बोट घालायचं डोळ्यामध्ये, अशी काही काही उत्तरं सांगतात. पण याच्यामधल्या मर्यादा सांगते मी तुम्हाला काय आहे. मुलांना हे सांगणं खूप सोपं आहे, त्यांना समजतात गोष्टी, विरोध करायचा आहे, पण ते विरोध करण्यासाठी ज्या वेळेला स्वतःवर तो प्रसंग ओढवेल तेव्हा ते मूल घाबरणार आहे, त्याला तेवढं कळणार पण नाहीये, सुचणार नाहीये. आणि जरी सुचलं, जरी त्यांनी विरोध करायचं म्हटलं तरी त्याची ताकद कमी पडणार आहे. म्हणून ह्या ज्या कार्यशाळात हा एक फक्त जनजागृतीचा कार्यक्रम असतो, मुलांमध्ये जागृती आणणं की कमीत कमी त्यांना इतकं तरी कळावं की हा स्पर्श चुकीचा आहे आणि असं झालं तर काय करायचं. अगदीच एखाद्या मुलाला तोंड गच्च दाबून आणि शरीरावर असा एकदम त्याच्या बांधून वगैरे काही हातपायावर दाब टाकून जर कोणी काही करत असेल तर ते मूल खरंच काही नाही करू शकत आणि त्याचं वाईटही वाटतं. असं जर घडत असेल तर त्या खूप दुर्दैवी घटना असतात. फक्त कार्यशाळेने हे सगळं थांबू शकत नाही.
0: म्हणजे आता लक्षात येते की मुलांना जसं शिकवणं गरजेचं आहे, मोठ्या माणसांना सुद्धा या गोष्टी खरं म्हणजे कळायला पाहिजेत आणि त्यासाठी काय करता येईल.
1: सगळ्याच गोष्टीचं मूळ

बालपणात असता, म्हणजे जसं मुलींना आपण संस्कारी किंवा वाजेपर्यंत घरी आलं पाहिजे किंवा असं नाही वागलं पाहिजे, खूप सगळ्या गोष्टी सांगत असतो. आता जरी थोडं बदललं असलं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी सांगायचं सुटलेलं नाहीये. मुलांना पण सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आपण मुलींना काय शिकवतो, पुरुषांचा आदर कर, तसं मुलांना पण सांगता येऊ शकतं ना, मुलींचा आदर कर, ही तुझी बहीण आहे, ही आई आहे, किंवा ही तुझी मैत्रीण आहे, त्यांना दुखवायचं नाहीये कुठल्याही गोष्टीसाठी. तर हे लहानपणापासून सांगितलं गेलं पाहिजे, ही पहिली गोष्ट. तो जसजसा मोठा व्हायला लागतो, सातवी आठवी, तो पण वयात यायला लागतो, तर त्याचेही प्रश्न वेगळे असतात. मुलगा मोठा होताना हा अजून मोठा प्रश्न आहे, तर त्याकडे फारसं अजून आपण गांभीर्यानं बघत नाही, पण तिकडेही बघणं गरजेचं आहे. पण त्यावेळेला त्याच्या काही गरजा वेगळ्या होतात, आकर्षण वाढतं. आत्ताचं गांभीर्य इतकं का वाढलंय, कारण त्या मुलाला जर बघावं असं वाटतंय तर त्याला बघायला मिळतायत गोष्टी सहज. मोबाईल मध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे तो आणखीन एक जास्त, म्हणजे त्यांचा मानसिक तोल ढळतो म्हणूया किंवा भावनिक संतुलन

0: बघणं गरजेचं आहे. पण त्यावेळेला त्याच्या काही गरजा वेगळ्या होतात, आकर्षण वाढतं. आत्ताचं गांभीर्य इतकं का वाढलंय, कारण त्या मुलाला जर बघावंसं वाटतंय तर त्याला बघायला मिळतायत गोष्टी सहज. मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे तो आणखीन एक जास्त म्हणजे त्यांचा मानसिक तोल ढळतो म्हणूया किंवा भावनिक संतुलन बिघडतं. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळं मुलं कुठंतरी असं विचित्र वागायला बघतात असं होऊ शकतं. बालपणापासून आपण ह्या गोष्टी सांगत आलो तर कदाचित ह्याचं प्रमाण कमी व्हायची शक्यता आहे आणि मग हीच मुलं मोठी होणार आहेत. आकर्षण तर प्रत्येकामध्ये आहे पण सगळी मुलं ते पाऊल नाही उचलत. काहीच मुलं अशी का वागतात, तर ती सगळी जी काही इमोशनची गल्लत आहे ती जास्त प्रमाणात असते आणि त्यांच्यावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. त्यावेळेला पालकांनी स्वतः फारसं सांगण्यापेक्षा तज्ञांची मदत घ्यावी हे जास्त महत्वाचं आहे.
1: बऱ्याचदा मुलांना सुद्धा अशा समस्येला अशा स्पर्शांना सामोरं जावं लागतं.
0: मुलांवर सुद्धा अन्याय अत्याचार होतो. मुली जेव्हा मुलाला असा त्रास देतात तेव्हा ते अगदी अटॅक जरी नसला तरी इमोशनल ब्लॅकमेल करणं, त्यांना भावनिकरित्या कमकुवत करण्याचं काम करणं, मुलांना अशा पद्धतीचा त्रास मुली देतात हे खरंय. अशा पद्धतीच्या अनेक घटना आता घडायला लागलेल्या आहेत आणि खूपशी मुलं त्याच्यातून आत्मविश्वास गमावलेली आहेत. त्यांचा मानसिक त्रास म्हटलं तर भयानक आहे, कारण ही मुलं ना कोणाला बोलू नाही शकत, त्यामुळं टोकाचं पाऊल सुद्धा उचललं जात. मला माझ्या भावना काय आहेत हे कळलं ना की आपण समोरच्या भावना समजून घेऊ शकतो. आपलं मूल बदललं हे खरंच लक्षात येत असतं जर आई त्या रोजच्या याच्यामध्ये मुलाचं निरीक्षण करत असेल तर. पण बऱ्याचदा काय होतं ना, झालं असेल काहीतरी किरकोळ म्हणून हा असा बसला असेल, मग एक दिवस दोन दिवस तो किती दिवस बसतोय, आणि जर तो दोन दोन तीन तीन दिवस जर त्याच भावनेत असेल त्याच अवस्थेत असेल तर मात्र त्याला बोलतं करणं खूप गरजेचं असतं किंवा तज्ज्ञांकडे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं. आत्ता मुलांना वेळ नाही दिला तर त्याचं भविष्य काय असणार आहे. पण मग मुलांसाठी करतोय तर नेमकं काय करतोय, फक्त पैसे मिळवले म्हणजे सगळं केलं असं होतंय का? तर त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडा मुलांना वेळ द्यावा. असंही म्हणत नाही की तुम्ही सगळं काम सोडा आणि मुलांना वेळ द्या. जितका वेळ आपण घरी असतो तेवढा ऐका ना मुलांचं, का आता नाही नंतर, जा तू आता अभ्यासाला बस, जा तू आता हे काम कर, जा तू ते कर. त्यापेक्षा ते जवळ आलंय तर त्याला जवळ घ्या आणि त्याला काही गोष्टी समजावून सांगायच्या असतील सांगा, हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग उद्या काही

0: वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, मन ही अशी गोष्ट आहे की ती दिसत तर नाही पण सतत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असते. मन, त्यात येणारे विचार, त्याचा आपल्या सगळ्या गोष्टींवर होणारा परिणाम. मन एखाद्या खोल विहिरीसारखं असतं, त्यात उमटणारे विचार त्याहून गहिरे. या मनाचा एक हळवा कोपरा असतो, आनंद आणि दुःख देणारा. आज हे तुमच्याशी बोलतीये कारण आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध हळवा कोपरा.
1: अगदी लहानपणापासूनच मन आणि मनाविषयीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. बरेचदा त्याविषयी एक पक्की जागा मनात निर्माण होते आणि या बालपणीच्या गोष्टींना आयुष्यात एक जागा तयार होते. मनाचे कंगोरे, मनाचे बंध, मनाचे कोपरे, मनात राहणे, मन भरून येणे, मन पाखरू होणे, मन पिसारा लावून फुलणे, मन मखमल लेऊन येणे, मन पाणी पाणी होणे, मन मोकळं होणे, मन उदास होणे, मनापासून करणे, मन मुराद, अशा अनेक मनोमय शब्दातून मन आपल्या सोबत समांतर चालताना पण दिसतं. मनाचा कोपरा हा त्यातील एक महत्वाचा शब्द. अगदी ऐकल्याबरोबर मनाचा कोपरा म्हणलं की मनाचा आकार मनातच आकार घेऊ लागतो. प्रत्येक आकारामध्ये मन मात्र भरून राहत असतं. अशातच जेव्हा सॉफ्ट कॉर्नर, हळवा कोपरा अशा संकल्पना समोर येतात तेव्हा मात्र हेच मन कातर होतं. असं हे मन खरोखरीच अनाकलनीय, अनपेक्षित, मुक्त असतं हे मात्र मान्यच करावं लागेल. अशा या मनाच्या गिरक्या आणि मुरक्या नुसत्या अलगद मौशार झेलायच्या म्हटल्या तरी जीवनाचे रंग उलगडतील हे मात्र नक्की. मनुष्य स्वभावाच्या अनेक पैलूंपैकी आणि छटांपैकी निवडक काही छटा हाताळायच्या म्हटल्या तरीही आयुष्य उणं पडेल. नेहमी म्हणतो अगदी तसंच, मन मनास उमगत नाही, म्हणावं आणि शांत राहावं की माझ्या मना बन दगड म्हणून ओझं जुगारून चालत राहावं तेही कधीतरी कळेनासं होतं. या अशा अस्पष्ट, अनिश्चित, टू बी और नॉट टू बी अवस्थेत कुठंतरी या सॉफ्ट कॉर्नरचा जन्म होत असावा. पण अगदी अचूक अशा या मनाच्या कोपऱ्यामध्ये किती किती गूढ गुपित, कितीतरी अस्पष्ट व्यथा, कथा, आनंदाचं थुईथुई नाचणारं कारंज, स्फटिका इतकी पारदर्शक शांतता, दुःखाचं मन पोखरणारे हुंकार, काही अव्यक्त विचारांच्या कलिका, आत्मक्लेश, आत्मानंद, सुख, समाधान, तरल स्थितप्रज्ञता, सगळं अत्तरासारखं कुपीबंद असतं. अत्तर जापणे प्रमाणे काही काळाने उडून जातं, अगदी तसंच दुःख उडून जायला हवं. आणि सुगंधामुळे मिळणारं सुख मात्र मनात दीर्घकाळ टिकतं, तसंच आनंदाचंही झालं पाहिजे. आनंदी राहणं हा आपला स्वभाव बनला पाहिजे. मनाचा सेवक व्हायचं की मनाचा मालक व्हायचं हे सुद्धा नेमकं ठरवावं, तेव्हाच स्वला भाव देता येईल. मनाचा ठाव लागत नसला तरीही त्याला वाव हा द्यावाच लागतो. कुठल्याही एक्सरेमध्ये, स्कॅनिंगमध्ये मन नावाचा अवयव स्पष्टपणे दाखवता येत नाही पण त्याचं अस्तित्व मात्र सतत जाणवत राहतं. मनाचे खेळ इतके मनमोहक आणि आश्चर्यकारक असतात की कधी आनंदाच्या झुल्यावर मनप्पूत झुलणारं मन दुःखाच्या खाईतही तेवढ्याच ताकदीनं ढकलून देत असतं. पण तरीही या दोन अक्षरी शब्दाशिवाय एकही दिवस पुढे जात नाही. अलीकडे तरी सॉफ्टवेअरच्या जगात हार्ड कॉपी म्हणजे जुन्याचं लेणं असंच चित्र तयार झालंय. तरीही अशा या डिजिटल

डिजिटल जगात सुद्धा सॉफ्ट कॉर्नर मात्र तेवढाच फेमस आणि सर्वात जवळचा विषय आहे हे मात्र नक्की. एखाद्याबद्दलचा हळवा कप्पा, उबदार भावना, चांगुलपणा म्हणजेच हा मृदू कोपरा होय. या सगळ्या गोष्टी अगदी मनोमय आहेत. सुप्त मनात याची उपज आणि निपज होऊन त्याचा सुंदर उलगडा होत असतो. हा उलगडा बाह्यात कधी होतो आणि मग हलका फुलका मऊशारपणा हळूहळू जाणवू लागतो. या मऊशारपणाची दुलई सर्वांसाठी असत नाही, तर काही ठराविक व्यक्तीच त्याच्या वाटेकरी असतात. मुळातच एखाद्याच्या मनात घर करणं, जागा मिळवणं हेही सोपं नसतं, आणि त्यातही त्या येवल्याशा मनाच्या इटोकल्या कोपऱ्यात मऊशार जागा व्यापणं हे तर खरोखरच निगुतीचंच लक्षण. मुळातच एखाद्या गोष्टीचा कॉर्नर सॉफ्ट असणं हेच एक वेगळेपण आहे. कोणतेही तीक्ष्ण काठ नसणं हेही एक आपसुकच मृदूपणाचं लक्षण आहे. या सॉफ्ट कॉर्नर उर्फ मृदू कोपऱ्यांचंही तसंच आहे. उगाचच एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल उबदार विचार येणं, अलगदच त्याची बाजू घेऊन जाणं, त्या व्यक्तीच्या दुःखात स्वतः नाराज होणं, त्याच्या चांगल्या होण्यानं मन खुश होऊन जाणं, असे भावनांचे वेगवेगळे तरंग मनात उठू लागतात. आणि हो, हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे लौकिक अर्थातील साचेबद्ध प्रेम नव्हे, तर एक वेगळीच पण सकारात्मक साधी सुधी जाणीव आहे बर का. काही वेळा इतरांच्या दृष्टीनं हा सॉफ्ट कॉर्नर थोडासा नकोसाही होतो. वेगाने चाललेली गाडी वळणावर ज्याप्रमाणे आपसुकच थोडी मंदावते, झुकते, तसं अगदी तसंच वर्णन या सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचंही करता येईल. कधी कधी असंही वाटतं की हा सॉफ्ट कॉर्नर म्हणजे काम डाऊन कॉर्नर की काय. कधी कधी मन उगीचच तावतं, उगीचच कावतं, अशा वेळी अशा काही भावनांचा वर्षाव होणं खरंच निकडीचं असतं, जिथे मन शांतता, गारवा यात नावून निघायची आतुरतेनं वाट बघत असतं. आसवांचा बांध खळकण तुटतो, जणू काही तो काचेचाच असावा. फुटून अगदी अस्ताव्यस्त होण्याचीही तमा ज्या ठिकाणी नसते तिथेच हा सॉफ्ट कॉर्नर सापडतो का हो. हाच तो कमी दाबाचा पट्टा की जो काम डाऊन कॉर्नरच्या आकारात बदलू लागतो. असे कित्येक प्रश्न मनात रुंजी घालत असतात. प्रश्नांच्या नागमोडी आकारात स्वस्थतेची, शांततेची चिन्ह शोधत राहतात. खरी मजा अशी की सॉफ्ट कॉर्नर असं एक्सप्रेशन इंग्रज लोक वापरीत नाहीत, ती शब्दशलाका ही आपलीच आहे. उलट ते लोक सॉफ्ट स्पॉट असा उल्लेख करतात. उल्लेख कसाही करा तरी तो उबदारपणा मात्र जाणवतोच. हा मऊशार कोपरा प्रत्येकासाठी आवश्यक असतोच आणि महत्वाचा सुद्धा असतो. कमी दाबाच्या या पट्ट्यामुळे भौगोलिक बदल जसे संभवतात, वातावरण बदलत असतं, अगदी तसाच विचार केला तर दाब कमी करणारा हा पट्टा म्हणून जीवनात या सॉफ्ट कॉर्नरचा उपयोग होत असतो हे मात्र नक्कीच. नात्यांच्या गोड गुंतागुंतीमध्ये सुद्धा हा मऊशार कोपरा अस्तित्वात असतोच. कुणीतरी कुणासाठी तरी हळवं असतंच. त्याला वयाचं, नात्याचं काहीही बंधन नसतं. संवेदनांच्या मोठ्या पेटारातून, भावभावनांच्या विशिष्ट जागेतून हळवेपण अधिकाधिक तरल होत जातं. कोणाला कोणाचे कढ येतील हे निश्चित नाही, पण हे उतू येणारे कढच एखाद्यासाठी प्रोत्साहनाचे दावे करतील. नेमक्या कोणत्या तरी विशिष्ट क्षणी मनाच्या या कोपऱ्यावरही प्रकाश योजना सांधली जाईल. म्हणूनच काही अनपेक्षित, सतत नावात न बांधता येणाऱ्या या सॉफ्ट कॉर्नर नात्याला कारण शोधत राहण्याची खरंच आवश्यकता नाही. कोण कोणासाठी का अशा कोणत्याही प्रश्नार्थक शब्दात अडकून त्या उबदार भावनेकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्या प्रत्यक्ष परिस्थितीचा पुरेपूर अनुभव घेणं हे सर्वात फायदेशीर भावनिक धोरण ठरेल. प्रत्येक गोष्टीत तांत्रिक बाबींचा उहापोह करत राहण्यापेक्षा त्यामागचा भावनिक ठेवा जपण्याचा प्रयत्न अधिक महत्वपूर्णच नाही का. जीवनाच्या रेट्यामध्ये जेव्हा एक प्रकारचा कोरडेपणा, निराशा, अनास्था, गोंधळलेपणा येतो, तेव्हा आपसुकच मन शांतता शोधण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागतं. या वाटचालीतही चढ उतार येतातच. इथेच खरी ओळख होते ती नात्यांची, आपुलकीची आणि चढावडीची, द्वेषाची, अप्पलपोटेपणाची, साधेपणाची, सरळपणाची पारख होते ती या सॉफ्ट कॉर्नरमध्येच. मऊशार कोपरा ही खरं तर प्रत्येकाचीच मानसिक गरज आहे. प्रत्येक व्यक्ती, मग ती मोठी असो वा लहान, तिला अशा मानसिक उबेची निकड असतेच. ही उब एखाद्या इन्क्युबेटरसारखे काम करत असते. प्रेरणा, विश्वास, चांगुलपणा अशा त्रिसूत्रीनं नियंत्रित असणारा हा सॉफ्ट कॉर्नर खरोखरीच एखाद्याला मनोव्यवस्थापनात

0: महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मनाचं व्यवस्थापन ही खरोखरीच एक मनुष्य अंतर्बाह्य बदलून टाकणारी यंत्रणा आहे. मन हा केवळ दोनच अक्षरी शब्द असला तरी त्याची व्याप्ती मात्र केवळ शब्दातीत आहे. मानसिक अस्ताव्यस्तता, अचंबित करणारे मनोव्यापार आणि अनेकविध भावभावनांच्या गर्दीतून सापडणारी खात्रीशीर पायवाट म्हणजे हा मांसाहार उबदार कोपरा होय. सॉफ्ट हा शब्द जरी उच्चारला तरीही मनाला कुठेतरी मांसाहार मलम लावल्याचा भास निर्माण होतो. मनाच्या त्या अलवार कोपऱ्यावर मलमपट्टी होणं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर अस्तित्वात असण्याची नेमकी खूण आहे. नात्यांच्या जपणुकीचं नेमकं कौशल्य, त्यांच्या जाणीवा विकसित करणं, ज्या ठिकाणी निर्माण होतं ती मनोमय जागा म्हणजेच हा उबदार कोपरा उर्फ सॉफ्ट कॉर्नर. एखाद्याबद्दल काही विशिष्ट मृदुभावना असणं आणि तशी ती काही कारणामुळे नसणं हेच खरं तर सॉफ्ट कॉर्नर संकल्पनेचं मूळ असावं. ही भावना त्या विशिष्ट माणसापुरती अगदी सर्वसमावेशकही असते. त्या व्यक्तीचे सर्व गुणदोष माफ होत असतात. सॉफ्ट कॉर्नर ही एका अर्थानं उपचारात्मक मानसशास्त्रीय पद्धतीच आहे. कारण काही वेळा फक्त पाठीवर कोणाचा तरी हात असणं हे देखील महत्त्वपूर्ण असतंच. थोडा एकटेपणा तीव्र जाणवत असतो तेव्हाही पाठीवरची थाप सुद्धा मोठी प्रेरणा देते. शेवटी मन ही एक अनाकलनीय चिदवस्तू आहे, जी दिसत नसली तरीही तिच्याशिवाय काहीही चालत नाही. म्हणूनच कुणीतरी म्हणून ठेवलं आहे, युअर ओनली लिमिट इज युअर माइंड. मौनातले इशारे देणारा हा हळवा कोपरा तेवढाच मन मोकळा असतो. कारण कोणत्याही नात्याची मोहर त्यासाठी लागत नाही. कोणीही कोणासाठीही कधीही केव्हाही अशा आकाराचा हा कोपरा ज्यामुळे दोन्ही बाजूंचा सकारात्मक प्रवास सुरू होतो. सुधीर मोगे म्हणतात, तसा हा मनोळ बंध आहे. मन तेजाचे राऊळ, मन देवाचे देऊळ, असा हा सुंदर निकोप अगदी अकृत्रिम असा नातेविरहित कोपरा म्हणजे सॉफ्ट कॉर्नर उर्फ उबदार कोपरा. अशा या हळव्या कोपऱ्यासाठी त्याच्या दोन शेवटांसाठी सुधीर मोघेंचीच कविता कुठेतरी जवळची वाटते. म्हणूनच त्या कवितेनेच या उबदार हळव्या कोपऱ्याला मनातच विसावा देणं उत्तम असा शेवट होईल. ना सांगताच तू मला उमगते सारे, कळतात तुलाही मौनातील इशारे. दोघात कशाला मग शब्दांचे बंध, कळण्याचा चाले कळण्याशी संवाद. कळण्याचा चाले कळण्याशी संवाद.
1: हळवा कोपरा, प्राध्यापिका डॉक्टर वैशाली कुलकर्णी यांचा ललितबंध आपण ऐकला.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी

श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 1 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: संदेश नाईक, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. हिमाचल प्रदेशात चंबा इथं बस अपघातात 7 जण ठार तर 11 प्रवासी जखमी. आणि देशाच्या उत्तर भागात पावसाचा जोर. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा स्थगित. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले.
1: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं. आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं. मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं. लेकिन एकाध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता. सॉरी एक दो क्यों ज्यादा होनी चाहिए थे. आज आईआईटी दिल्ली में एआई से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं. मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या नागरी सहकारी बँक महासंघ तसंच जिल्हा बँक संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास प्राधिकरण आणि राष्ट्रीय न्यायवैज्ञानिक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार होत आहे. त्यानंतर सहकारी बँकांची सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या सुरक्षा संचालन केंद्राचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं. झारखंडमध्ये जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधल्या कथित अनियमिततेवरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकार आणि विद्यार्थी शिष्टमंडळ यांच्यात आज चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आणि त्याभोवतीच्या राजकीय हालचालींनीही वेग घेतला आहे. सुमारे 1.5 तास चाललेल्या या बैठकीत भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता असावी, कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा केल्या जाव्यात या मागण्यांचा विद्यार्थ्यांनी पुनरुच्चार केला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलेल असं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान सरकार विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असून चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे. रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्याच्या उद्देशानं अमेरिकेच्या संसदेनं एक विधेयक बहुमतानं मंजूर केलं आहे. या विधेयकातल्या तरतुदींमुळे रशियाकडून कच्चं तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी अशा देशांमधून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर 100% अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा मार्ग खुला होणार आहे. याचा थेट परिणाम भारतातल्या निर्यातदारांवर होणार असल्याची शक्यता द गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्रात आणि इतर प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. हे विधेयक रशियाच्या युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावर दबाव निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या धोरणाचा भाग असू शकतं असं त्याचं समर्थन करणाऱ्या गटानं म्हटलं आहे. सध्या हे अतिरिक्त आयात शुल्क लागू झालेलं नाही. तसंच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. युक्रेनची राजधानी किव्हजवळ काल रात्रभर झालेल्या रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये एका बालकासह किमान 3 जण ठार झाले तर इतर 3 जण जखमी झाले. आज पहाटे सुद्धा किव्हच्या पूर्व भागात हल्ले चढवण्यात आले. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सर्बियाची राजधानी बेलग्रेड इथं पोहोचले आहेत. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी

आवश्यक असलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. झेलेन्स्की युक्रेनसाठी अधिक व्यापक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमध्ये इम्फाळच्या दोन जिल्ह्यातून बंदी घातलेल्या दोन संघटनांच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. काकचिंग जिल्ह्यात वायखोंग पोलीस ठाणे क्षेत्रात बंदी घातलेल्या SORPEA या संघटनेच्या दोन सदस्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ अटक करण्यात आली, तर इम्फाळच्या पूर्व भागातून या संघटनेच्याच आणखी एकाला अटक केली असून सेजिंग अवांग इथून पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका सदस्याला अटक केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. या स्पर्धेत याआधीच्या भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्णपदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका एकादश यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं आपल्या पहिल्या डावात आतापर्यंत 2-127 धावा केल्या आहेत. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8-363 धावसंख्येवर घोषित केला. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात एकूण 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी चंबा इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे, तसंच अपघाताचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असून विविध विभागांची पथकं घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. कर्नाटकात कोट्टीगेहराजवळ LPG सिलेंडरनं भरलेल्या ट्रकची एका कारला धडक बसल्यानं झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. कारला दुचाकीस्वारानं धडक दिल्यानं चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि कार रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. देशाच्या उत्तर भागात मोसमी पावसाचा जोर कायम असून विविध राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा आज थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात सर्वदूर पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी वीज आणि पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. राज्यातले 185 रस्ते बंद पडले आहेत. राजस्थानात जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणांचे दरवाजे उघडले असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आज शाळांना सुट्टी दिली आहे. मध्य प्रदेशातल्या 3 जिल्ह्यांमध्ये नदी प्रवाहात वाढ झाली असून आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आसाममध्ये पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. आतापर्यंत राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 97 जणांचा मृत्यू झाला. 73 निवारा शिबिरांमध्ये मदतकार्य सुरू आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज ओदिशा आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. ईशान्य भारत, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, केरळ आणि माहे या भागातही आज वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा याचा प्रयत्न करावा असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण। आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल। सहकारी बँक केवळ नफा कमवण्यासाठी नसून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। नागरी सहकारी बँकांना मुख्य प्रवाहात आणणं हाच या शिखर संघटनेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। ही संघटना बँकिंग सेवा आधुनिक पारदर्शी आणि विश्वासार्ह बनवून या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्व सहकारी बँकांनी या संघटनेसोबतच आजपासून सुरू झालेल्या सुरक्षा कार्यान्वयन केंद्रातही सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्रात देशातल्या सर्वात जास्त 449 सहकारी बँका असल्याचा उल्लेख त्यांनी केला। समृद्ध भारत घडवायचा असेल तर देशातले नागरिक स्वतः समृद्ध असणं आवश्यक आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ भांडवली बाजार पुरेसा ठरणार नाही तर त्यासोबत स्वयंरोजगाराची समांतर व्यवस्था विकसित करणंही गरजेचं आहे। या दृष्टीनं शहरी सहकारी बँकांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं। IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले। IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशीलवार नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या। त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती। केंद्रीय गृह मंत्रालयानं नियंत्रण रेषा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरात सौर पवन आणि हायब्रिड अर्थात मिश्र अशा कोणत्याही नवीन अक्षय ऊर्जा प्रकल्पांना प्रतिबंध करणारी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत। मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सुरक्षा विभागानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रकल्प अंमलबजावणीसाठी जमिनीवरच्या सीमारेषेबाजूच्या देशांमधले अभियंते कर्मचारी आणि कामगारांची सेवा घेण्यास मनाई करण्यात आली असून सीमारेषांच्या 50 किलोमीटर परिसराला संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे। तसंच आंतरराष्ट्रीय सीमेपासून 20 किलोमीटर परिसरातल्या

प्रकल्पांसाठी संरक्षण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक असणार आहे. अर्जदारांना केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही जमीन परदेशी कंपनीला हस्तांतरित करू नये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय सुरक्षेवर अशा प्रकल्पांचा कोणताही परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयानं 5 जून रोजी ही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. राज्यातील नवजात बालकांना वेळेवर दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसंच SNCU अर्थात नवजात बालक विशेष दक्षता विभागात अधिक सक्षम उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीनं उपलब्ध होतील असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आरोग्य भवनात NICU आणि बालकांवरील उपचार या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तातडीनं उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देशही आंबेडकर यांनी दिले. गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली असून देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. खार पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका प्रकरणाच्या चौकशीत या टोळीचा सुगावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराशी टेलिग्राम या ऍपच्या माध्यमातून संपर्क साधून त्याला मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. दक्षिण कोरियातल्या असान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात अश्मितानं भारताचीच खेळाडू रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 मात करत अंतिम फेरी गाठली. याआधी उपांत्यपूर्व फेरीत अश्मितानं जपानच्या हिना अके या जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या खेळाडूचा पराभव केला होता. अमेरिकेत ओरेगन राज्यात युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षाखालील जागतिक क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं काल भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या जान हेड्रिक हेमसन्सनं सुवर्ण पदक पटकावलं तर कॉमनवेल्थ ऑफ डोमिनिकाच्या एडिसन जेम्सनं कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत याआधी भारताच्या नीरज चोप्रानं 2016 सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 3 दिवसीय सराव सामन्यात भारतानं चहापानापर्यंत आपल्या पहिल्या डावात 5 बाद 180 धावा केल्या होत्या. भारताच्या देवदत्त पडिक्कलनं जखमी निवृत्त होईपर्यंत 103 धावा केल्या. त्याआधी श्रीलंका एकादश संघानं आज आपला पहिला डाव कालच्याच 8 बाद 363 धावसंख्येवर घोषित केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत

0: स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण आणि भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
2: मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी,
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

एफ एम 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 3:07 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी संदेश नाईक। ऐकूयात काही ठळक घडामोडी। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमात NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला, तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे। राज्यात एकंदर 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले। गाई आणि म्हशींच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातल्या प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतला आहे। पुणे जिल्ह्यातल्या कात्रज डेअरी इथं झालेल्या दूध महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला।

0: गैरवापराच्या उद्देशानं तयार करण्यात येणारी म्युल बँक खाती उघडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी मुंबईत पर्दाफाश केला असून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 42 प्रकरणात तब्बल 7.5 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा करण्यात वापरली गेलेली बँक खाती उघडकीस आणली आहेत. कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात तिनं रक्षिता रामराजवर 21-13, 16-21, 21-13 अशी मात केली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण ठळक मराठी बातम्या ऐकल्या. या बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आल्या. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: FM 101.5 मेगाहर्ट्झ आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 5:03 आणि 28 सेकंद झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हस्तांतरित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: सहकारिता आंदोलन जो दो तीन राज्यों में शुरू हुआ उसमें से एक महाराष्ट्र, 449 सहकारी बैंक आज महाराष्ट्र में है. आज सुबह ही एक निर्णय में अमरेला ऑर्गेनाइजेशन पर थोप कर आया हूं कि इसका हेडक्वार्टर दिल्ली से महाराष्ट्र शिफ्ट कर दिया जाए.
0: देशातील एकूण शहरी सहकारी बँकांपैकी सुमारे 70% बँका महाराष्ट्रात, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आहे असं शाह यांनी सांगितलं. या कार्यक्रमात एनयूसी, एफडीसी आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात एक सामंजस्य करारही करण्यात आला, तसंच विविध संबंधित सेवांचं लोकार्पणही शाह यांच्या हस्ते झालं. आयआयटी विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परम प्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं. महाराष्ट्रातील बांबू लागवडीत विदर्भानं राज्यात अव्वल स्थान मिळवलं असून यवतमाळ जिल्हा सर्वाधिक 9030 शेतकरी आणि 32,334.35 एकर लागवडीसह प्रथम क्रमांकावर आहे. राज्याच्या टॉप 10 जिल्ह्यांमध्ये अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलडाणा यांचाही समावेश झालाय. राष्ट्रीय बांबू अभियान आणि अटल बांबू समृद्धी योजनेला विदर्भातून सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचं महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झालंय. बांबू लागवडीमुळे पर्यावरण संवर्धनासह शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचं साधन उपलब्ध होत असून विदर्भात बांबू आधारित अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वयं नोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालंय. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली. जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयं नोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालंय. अर्ज करण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात 9,54,77,119 अर्ज वाटण्यात आले. 1,253 बूथ लेवल अधिकारी या वाटप प्रक्रियेत सहभागी आहेत. इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, वेष्टनासाठीचा कच्चा माल यामुळे दूध खरेदीच्या दरात वाढ होती आहे. त्यामुळे गायी आणि म्हशींच्या पिशवीबंद दुधाच्या दरात 2 रुपयांनी तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी सहकारी दूध संघांनी घेतलाय. ही दरवाढ येत्या 11 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नवीन दरानुसार गायीच्या दुधाचा विक्री दर प्रति लिटर 60 वरून 62 रुपये तर म्हशीच्या दुधाचा दर प्रति लिटर 76 वरून 78 रुपये होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही 10% वाढ केली जाणार.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिका, भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांसाठी 7 ते 10 ऑगस्ट दरम्यान रेशीमबाग इथल्या कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निःशुल्क जयपूर फूट साहित्य आणि सहाय्यक साधनांचं मोजमाप आणि वाटप शिबिर आयोजित करण्यात आलंय. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करून त्यांना आवश्यक ते साहित्य तात्काळ उपलब्ध करून देणं हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचं नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांनी या शिबिरासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
3: इथे जे साहित्याची गरज आहे ते साहित्य मिळण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली. वैशिष्ट्य हे आहे की जयपूर फूट च्या माध्यमातून त्यांना म्हणजे हात किंवा पाय जे कृत्रिम आहे ते सुद्धा ताबडतोबीने मोजमाप, ताबडतोबीने त्याची बनवाई म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी त्यांनी कारखाना पण आणलेला आहे आणि होत असेल तर हे सगळं त्याच दिवशी त्यांना देण्याचा हा देखील प्रयत्न म्हणजे अतिशय ताकदीने हा प्रयत्न सुरू आहे.
0: दरम्यान या 3 दिवसीय शिबिरामध्ये दप्पल 3,000 ते 3,500 दिव्यांग बांधव लाभ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. शिबिराचा समारोप 10 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी 9:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तळेगाव श्यामजीपंत इथं राज्यातील पहिल्या 300 खाटांच्या सुपर स्पेशालिटी

टी उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. सुमारे 155.84 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यासह परिसरातील ग्रामीण नागरिकांना अत्याधुनिक आणि विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. सुमारे 24,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रात हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार असून उपजिल्हा स्तरावर सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करून नर्सिंग महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं नियोजन असून हा प्रकल्प सुमारे 700 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक मेडिकल कॅम्पसमध्ये विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वानखेडे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते बुलढाण्याच्या खामगाव इथल्या सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालयात अत्याधुनिक ऑडिटोरियम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि क्रीडा मैदानांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी समाजातील समस्यांसाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता शिक्षणातून मिळालेलं ज्ञान समाजाच्या विकासासाठी वापरण्याचं आणि पूर्वजांचं शाश्वत ज्ञान जपण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसंच आदिवासी विद्यार्थिनींच्या स्वयंरोजगार उपक्रमाचं कौतुक करत त्यांना आर्थिक लाभाचं वितरण करण्यात आलं. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता बाजीप्रभू चौक रामनगर ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती महापौर नीता ठाकरे यांनी दिली. रॅलीचं मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज असून मनपा शाळातील विद्यार्थी शीख समाजाचे प्रतिनिधी आणि माजी सैनिक यात सहभागी होणार आहे. मनपातर्फे शहरात 1,75,000 तिरंगा ध्वजांचं वितरण करण्यात येणार आहे. तसंच 10 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजीही विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्रानं आज संध्याकाळी आगामी काही तासांसाठी हवामानाचा इशारा जारी केलाय. भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका पाऊस देखील येऊ शकतो. तर नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. सकाळी 6:30 वाजतापासून 10 वाजतापर्यंत पाऊस कोसळल्यानंतर कडक ऊन तापलं असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ NUCFDCचे मुख्यालय लवकरच दिल्लीहून महाराष्ट्रात स्थलांतरित करण्यात येणार, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची माहिती. बांबू लागवडीत विदर्भाचे राज्यात अव्वल स्थान, यवतमाळ जिल्हा सर्वाधिक लागवडीसह प्रथम क्रमांकावर. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांसाठीच्या सहाय्यक उपकरण वितरणाचे 3 दिवसीय विशेष शिबिर सुरू आणि वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजी पंते इथं राज्यातील पहिल्या 300 खाटांच्या सुपर स्पेशालिटी उपजिल्हा रुग्णालयाचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, मला ह्या पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा। PM सूर्यघर .gov.in।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट

0: करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल।
1: कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज देण्याची मर्यादा आता 2.5 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। या योजनेतल्या 99.78% कर्जाची व्याजासह परतफेड झाली आहे। यावरून छोट्या कर्जदारांची कर्जफेडीची क्षमता स्पष्ट होते असं त्यांनी नमूद केलं। सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला। राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्विस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं। देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत, त्यामुळे NUCFDC मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली। आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई।
2: IIT विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले।
3: आप देश के लिए बहुत कुछ करने का सपने लेकर के यहां से निकल रहे हैं। आज कई स्टूडेंट्स उनको उनकी उपलब्धियों के लिए मेडल्स भी मिले हैं। मैं आप सभी को इसके लिए बहुत बहुत बधाई देता हूं। लेकिन एकाध दो बेटियां होती तो जरा ज्यादा अच्छा होता। सॉरी, एक दो क्यों, ज्यादा होनी चाहिए थे। आज IIT दिल्ली में AI से जुड़े कुछ नए इनिशिएटिव भी शुरू हुए हैं। मैं इसके लिए भी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
2: IIT दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। दर्यावर्दींची सुरक्षा, सन्मान आणि सहाय्य यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत खलाशांचं संरक्षण, सुरक्षा आणि कल्याण या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते। भारत हा जगातल्या अग्रगण्य दर्यावर्दी देशांपैकी एक म्हणून उदयास आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी ई समुद्र या डिजिटल सागरी प्रशासकीय मंचाचं अनावरण करण्यात आलं। देशभरातील सागरी उद्योग, दर्यावर्दी संघटना, भरती तसंच नियुक्ती संस्था, सागरी प्रशिक्षण संस्था आणि सागरी व्यावसायिकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते। राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण झालं आहे। जळगाव, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये स्वयंनोंदणी अर्जांचं वाटप पूर्ण झालं आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आज ही माहिती दिली। सर्वात कमी वाटप ठाणे जिल्ह्यात झालं आहे। नागपूरमध्ये 92.85%, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 93.1% अर्ज वितरण झालं आहे। अर्जांच्या संगणीकरणाचं सर्वात जास्त काम हिंगोली जिल्ह्यात 91%पेक्षा अधिक झालं आहे। बुलढाणा आणि रत्नागिरीत हे प्रमाण 90%पेक्षा अधिक आहे। अर्ज भरून देण्यासाठीची मुदत येत्या 17 ऑगस्ट पर्यंत आहे। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणग्यांचा अपहार होत असल्याच्या आरोपाची समग्र चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। मंदिराच्या गेल्या 5 वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। मंदिराच्या विश्वस्त मंडळानं काल 2023 ते 2026 दरम्यान मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलावर नोंदी काल मुख्यमंत्र्यांना भेटून सादर केल्या। त्यानंतर त्या आधीच्या वर्षातल्या नोंदी तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटी रुपयांच्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता। या प्रकरणी 9 कर्मचाऱ्यांना अटक झाली होती। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात कात्रज डेअरीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची

वाढ करण्यात आली आहे. विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही उत्पादनानुसार 10% वाढ करण्यात येणार आहे. हे सुधारित दर 11 ऑगस्ट पासून लागू होतील. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक कात्रज डेअरी इथं अध्यक्ष गोपाळ रॉमस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत वाढता उत्पादन खर्च, वाहतूक, पॅकिंग साहित्य आणि कच्च्या मालाच्या दरवाढीचा आढावा घेण्यात आला. साखर कारखान्यांकडे शिल्की साठे कमी असले तरी वाढलेले साखरेचे दर आणि उपपदार्थांमधून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता आगामी गाळप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन 300 रुपये मिळावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यांनी साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची साखर आयुक्तालयात भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली. जालना जिल्ह्यात काल रात्री एक भरधाव कार विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 2 महिलांचा मृत्यू झाला तर कारमधले अन्य 2 जण जखमी झाले. भंडारा रामटेक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला एका भरधाव स्कॉर्पिओ कारनं जोरदार धडक दिली. सातोना गावातल्या चौकात हा अपघात झाला असून त्या विद्यार्थिनीला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्राधान्यक्रमाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातून हिंगोली जिल्ह्याची आदर्श जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ कांचन वानरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष आणि खासगी रुग्णालयांचे प्रमुख यांच्या विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज सकाळी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडला. गेल्या 24 तासात कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरी सहकारी बँकांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं आवाहन. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात देणगी अपहाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत स्वयंनोंदणी अर्ज वाटपाचं काम 100% पूर्ण. ठाणे नागपूर मुंबई उपनगर पिछाडीवर. आणि कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
1: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
0: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
2: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण कीटकनाशक आणि शेतीत वापरली जाणारी इतर रसायने कशी हाताळावीत याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकूया।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कीटकनाशक आणि रोगनाशक वापरावी लागतात, परंतु ते विषारी असल्याने त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे। या रसायनांचा पशुपक्षी आणि मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होतो। कीटकनाशक विकत घेताना शिफारस केलेलेच कीटकनाशक विकत घ्यावं। प्रत्येक कीटकनाशक

0: रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कीटकनाशक आणि रोगनाशक वापरावी लागतात, परंतु ते विषारी असल्याने त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे। या रसायनांचा पशुपक्षी आणि मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होतो। कीटकनाशक विकत घेताना शिफारस केलेलेच कीटकनाशक विकत घ्यावं। प्रत्येक कीटकनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचं रासायनिक नाव लिहिलेलं असतं, त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी। वाहतुकीसाठी कीटकनाशकांचे डबे किंवा पुडे व्यवस्थित खोक्यात बंद करावे। वाहतूक साधनात जड सामानाखाली ही खोके ठेवू नयेत, अन्यथा कीटकनाशकांचे पुडे फुटून गळती होईल। वाहतूक करताना कीटकनाशकांचा डबा अथवा पुडा फुटला तर सांडलेल्या औषधावर माती किंवा भुसा टाकावा, म्हणजे ते औषध शोषलं जाईल। औषधाने माखलेला वाहनाचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा। कीटकनाशक नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावी। कीटकनाशक साठवण्याची जागा शक्यतो स्वतंत्र असावी, अशा जागेला कुलूप लावावं। त्या ठिकाणी लहान मूल किंवा पाळीव प्राणी पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी। कीटकनाशक आणि खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य एकत्र साठवू नये। कीटकनाशक नेहमी त्यांच्या मूळ डब्यात किंवा पुढ्यातच साठवावीत, ती दुसऱ्या कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात ओतून ठेवू नयेत। साठवलेल्या डब्याची अधून मधून पाहणी करावी। कीटकनाशक हाताळताना संरक्षण कपडे आणि रबरी हातमोजे इत्यादी साधनांचा वापर करावा। मिश्रण तयार करताना खोल भांड्यांचा वापर करावा। कीटकनाशक मिश्रण हातांनी ढवळू नये, त्यासाठी काठीचा उपयोग करावा। औषध मोजण्यासाठी योग्य साधनाचा वापर करावा। फवारणीच्या वेळी लागेल तेवढेच मिश्रण तयार करावे। मिश्रण फार काळ तसेच ठेवू नये। भुकटी किंवा दाणेदार कीटकनाशक डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा। उघड्या हातांनी ही कीटकनाशक काढू नयेत। दुरळणी यंत्राच्या टाकीत विशिष्ट खुणेपर्यंत भुकटी भरावी। फवारणीकरिता मिश्रण तयार करण्यासाठी वापरायचं पाणी स्वच्छ आणि गाळलेलं असावं, म्हणजे नोझल चोंदणार नाही। मिश्रण टाकीत भरताना जाळीचा उपयोग करावा। हे करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभं राहू नये आणि मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी। मिश्रणासाठी वापरलेली भांडी, औषध मोजण्याचं साधन इत्यादी गोष्टींचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करू नये। ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत। वापरलेल्या औषधांच्या डब्यांची झाकणं व्यवस्थित लावून त्यामधून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी। कीटकनाशकांचे डबे वापर झाल्यानंतर सुरक्षित जागी ठेवावे। औषध फवारणी धुरळणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवा शांत असताना करावी। फवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये, म्हणजे फवारणी करणाऱ्याच्या अंगावर औषध उडणार नाही। फवारणी करताना औषधाचा शरीराशी संपर्क येऊ देऊ नये, त्यासाठी हातमोज्यांचा आणि संरक्षण साधनांचा वापर करावा। लहान मुलांना कीटकनाशकांची फवारणी करण्यास देऊ नये। उंच झाडावर फवारणी करताना कीटकनाशक अंगावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी। औषध फवारण्याच्या कामासाठी हातापायावर जखम असलेल्या माणसांची निवड करू नये। फुलं फळं अथवा पालेभाज्यांची तोडणी अथवा खुडणी झाल्यावर फवारणी करावी। फवारणी अगर धुरळणी प्रशिक्षित अशा माणसाला किंवा मजुराला करायला लावावी।
1: आताच आपण कीटकनाशक आणि शेतीत वापरली जाणारी इतर रसायनं कशी हाताळावीत याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकली। शेतकरी बांधवांनो, आता आपण ऐकूया दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिजवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या दीर्घकालीन हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या शेतीवर होणारा जो परिणाम आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। आपला विषय आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन। तर मंडळी, याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा सविस्तर अशी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र कोजबाडहिल डहाणू जिल्हा पालघर येथील कृषी हवामान तज्ज्ञ प्राध्यापिका रिजवाना सय्यद मॅडमना। मॅडम, आपलं स्वागत आणि नमस्कार।
3: नमस्कार मॅडम।
2: मॅडम, आता सुरुवातीलाच असं सांगा की

0: दीर्घकालीन हवामान अंदाज म्हणजे नेमकं काय?
1: आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातील शेती ही बहुतांशी हवामानावर अवलंबून आहे. तर शेतीचं कोणतंच काम पाऊस ऊन वारा या गोष्टीची माहिती न घेता करत नाही. आणि ही माहिती कोण देतं तर भारतीय हवामान विभाग. भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला 3 ते 4 प्रकारचे जसे की अल्प मुदतीचा अंदाज 3 तासासाठी दिला जातो, लघु मुदतीचा अंदाज 12 ते 48 तासासाठी दिला जातो, त्यानंतर आहे मध्यम मुदतीचा अंदाज जो 3 ते 5 दिवसासाठी दिला जातो, आणि त्यानंतर येतो दीर्घकालीन अंदाज. हा जो आहे तो 1 महिन्यासाठी म्हणजे पुढच्या 4 आठवड्यासाठी दिला जातो. आणि हंगामी अंदाजाला सुद्धा दीर्घकालीन अंदाज म्हणतात. या अंदाज शेतकऱ्यांना पुढील कामाचं एक नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून ठरतो.
0: नक्कीच. आता म्हणजे ऑगस्ट महिन्यासाठी हा जो दीर्घकालीन हवामान अंदाज आहे तर हा काय असणार आहे, काय सांगाल तुम्ही?
1: भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा दुसरा टप्पा म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर साठी दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे 31 जुलै रोजी. तर या अंदाजामध्ये देशातील विविध भागामध्ये पावसाचं वितरण, कमाल आणि किमान तापमान ची शक्यता कशी असेल याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपल्या देशामध्ये दीर्घकालीन पावसाची शक्यता ही सरासरी 94% कमी पाऊस होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यासोबतच कमाल आणि किमान तापमान ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. विशेषतः एलनिनोचा प्रभाव हा ऑगस्ट महिन्यामध्ये तीव्र स्वरूपाचा आणि कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. आता एलनिनोचा प्रभाव सक्रिय राहील आणि तो तीव्र स्वरूपात राहील म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम होतो की मोठा दुष्काळ पडेल किंवा पूर्ण महिनाभर पाऊसच पडणार नाही अशी बातमी किंवा मग अफवा पसरवली जाते. पण असं मुळेच होत नाही की पूर्ण महिनाभर पाऊस पडणार नाही. तर खरी अडचण ही आहे की असमानता असणार आहे पावसामध्ये. 8-10 दिवस पावसाचा खंड पडेल, 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस महाराष्ट्रातल्या एखाद्या विभागामध्ये हलका ते मध्यम पाऊस सुद्धा पडू शकतो. त्यानुसार एलनिनोचा प्रणाली सोडून हिंदी महासागरावर जी तापमानाची तफावत असते ज्याला आपण आयोडी म्हणतो तो या महिन्यामध्ये तटस्थ राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागर याच्यामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं, चक्रीय वादळाची स्थिती निर्माण होते. तर या सुद्धा प्रणालीमुळे काहीसा आपल्याला या महिन्यात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते.
0: अच्छा. आता मॅडम महाराष्ट्रामधली जी आता खरीप पिकं सध्या आहेत तर ही कुठल्या अवस्थेत आहेत, मग त्यावर पावसाचा काय परिणाम होऊ शकतो?
1: ऑगस्ट महिना हा खरीप पिकाच्या वाढीचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो मॅडम. या काळामध्ये ना पाण्याची उपलब्धता असणं खूप गरजेचं असतं पिकाच्या वाढीसाठी. तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये भात पीक आहे प्रमुख पीक, काही भागामध्ये जे कोरडवाहू पीक घेतात तिथे सोयाबीन तूर मका अशी पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या या पावसाचा अंदाज बघता जर पावसामध्ये खंड पडला तर या पिकांची वाढ मंदावू शकते. आणि जर थोडा पाऊस झाला काही भागामध्ये तर त्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे पिकाची मुळे कुजण्याची शक्यता निर्माण होते.
0: अच्छा. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी फक्त पावसाची माहिती मिळवणं महत्वाचं आहे की इतर सुद्धा आपण हवामान घटक जे आहेत की जे पिकांवर परिणाम करतात तर त्याबद्दल काय सांगाल?
1: सहसा शेतकऱ्यांना किंवा आपल्या सगळ्यांनाच वाटतं की पावसाची माहिती मिळवली किंवा पावसानुसार पिकाचं नियोजन केलं म्हणजे आपलं उत्पादन चांगलं होईल. पण पावसासोबतच इतर जे हवामान घटक असतात त्याचा सुद्धा पिकांच्या वाढीवर जास्त परिणाम होतो. जसं की आर्द्रता वाढली, ढगाळ वातावरण राहिलं किंवा तापमान जास्त राहिलं तर आर्द्रताचे प्रमाण वाढतं. तर याच्यामुळे सुद्धा अनेक रोगांचा प्रादुर्भाव पिकावर होतो. आणि त्यासोबतच जर तापमान वाढला तर त्याच्यामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढण्याची शक्यता असते. मग तापमान वाढला आणि पाऊस झाला असेल तर बाष्पीभवन वाढतं, त्यामुळे सुद्धा पिकाच मध्ये ताण निर्माण होतो. म्हणून शेतकऱ्यांनी नियमितपणे इतर घटकांची सुद्धा माहिती ठेवणं गरजेचं आहे.
0: नक्कीच. आता मॅडम कोकण विभागासाठी ऑगस्ट महिना कसा राहणार आहे, काय सांगाल?
1: मॅडम आपण बघतो की कोकण विभाग हा जास्त पाऊस मिळवणारा विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण जसं आपण ऑगस्ट महिन्याचं दीर्घकालीन अंदाज बघत आहोत तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत म्हणजे 1 ते 6 आणि 6 ते 13 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. किमान आणि कमाल तापमान म्हणजे सकाळचं आणि दुपारचं तापमान सुद्धा सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे 13 ते 20 ऑगस्ट या दरम्यान कोकण विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण जसं आपण बघतोय की एलनिनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

0: पाऊस पडू शकतो असा अंदाज देण्यात आलेला आहे. तर ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 20 ते 30 ऑगस्ट या दरम्यान कोकणामध्ये सुद्धा पाऊस कमी पडण्याचा किंवा खंड पडण्याची शक्यता व्यक्त केली गेलेली आहे. तर कोकण विभागामध्ये जसं की पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच विभागामध्ये भात आणि नाचणी हे प्रमुख पीक घेतलं जातं. तर हे पीक सध्या आता फुटवे आणि पोटरी अवस्थेत असतील ऑगस्ट महिन्यामध्ये. तर जर पाऊस कमी पडला तर याच्यामध्ये रोपांची वाढ मंदावू शकते, फुटवे कमी येऊ शकतात, नंतर जे भाताची पानं असतात ती फिकी पडू शकतात. आणि जेव्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान जेव्हा पाऊस सुरू होईल किंवा जास्त पाऊस होईल तर या दरम्यान ढगाळ वातावरण किंवा अधूनमधून जो पाऊस असतो तर नागली आणि भातरोपावर बुरशीजन्य कर्करोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि यासोबतच खूप सारे जसं की खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे याचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो.
1: मॅडम, आता तुम्ही हे सगळं सांगितलं की किडींचा प्रादुर्भाव होतो किंवा रोगांचा, पण मग त्यासाठी आपण नियंत्रण कसं करायचं पाहिजे?
0: ज्या अर्थी आपण बघतोय की पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे, पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे, तर भाताला जास्त पाण्याची गरज असते. म्हणून शेतकऱ्यांनी जेवढा पाऊस प्राप्त होईल त्याच्यामध्येच जलसंवर्धन करून ठेवावं, शेतामधून जास्त पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी, बांध मजबूत ठेवावे, गरजेनुसार जे काही उपलब्ध आपल्याकडे पाण्याचा साठा असतो त्याच्यामधून पाणी देण्याची व्यवस्था करावी शेतकऱ्यांनी. आणि दुसरं म्हणजे जे काही कीटकांचा प्रादुर्भाव वाढेल तर सुरुवातीपासूनच दैनंदिन निरीक्षण करत राहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आणि खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे या कीटकांचं प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अगोदरपासून शेतकऱ्यांनी प्रति एकरी 7 ते 8 कामगंध सापळे लावून घ्यावेत. प्रति एकरी 1 प्रकाश सापळा सुद्धा जरी लावला तर कीटकांना आळा बसू शकतो.
1: म्हणजे या सगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी, नाही का
0: मॅडम?
1: आता मॅडम हे झालं कोकणासाठी, पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत तिथे मग हवामानाची काय स्थिती असणार आहे?
0: पश्चिम महाराष्ट्र म्हणलं तर आपण बघतो की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या विभागामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे, प्रमुख पीक तिथे ऊस आहे. तर अल्निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे आणि काही शरीरात आता सरासरीपेक्षा कमी पाऊस, म्हणजे या ऑगस्ट मध्ये तिथे हलका ते मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानुसार ऊस पिकाला पाणी कमी पडू शकतो, यामुळे ऊसामध्ये काढण्याची वाढ कमी होऊ शकते आणि गाठीचं अंतर सुद्धा कमी होऊन ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आणि जर तापमान वाढलं, तापमानाचा अंदाज हा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा दिलेला आहे, तर तापमान वाढलं तर ऊसामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन फवारणीचं वेळापत्रक बघून मग फवारणी करणं गरजेचं आहे.
1: आता मॅडम मगाशी पण म्हणालात की अल निनोचा प्रभाव आहे आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका हा कमी पाऊस असणाऱ्या भागावर होतो, तर मराठवाड्यामध्ये साधारण हवामान स्थिती कशी असणार आहे?
0: आपण बघतो की मराठवाडा हा आधीच कमी पावसाच्या साठी मानला जातो. सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभागामध्ये पडतो आणि मागचा जून महिन्यात सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवू लागला आहे मराठवाड्यामध्ये. आणि जुलै महिन्याच्या शेवटी ज्या पावसाने याची भर पूर्ण केली त्यामुळे मराठवाडा विभागामध्ये सध्या कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग ही पिके चांगली वाढीच्या अवस्थेत आहेत. पण ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाऊस कमी झाला आणि पावसाचा खंड पडला पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला गेलेला आहे,
1: बरं,
0: त्यानुसार मग सोयाबीन पीक जेव्हा फुलोरात येईल तर याचा फुलगळ वाढण्याची शक्यता येते. फुलगळ झाल्यामुळे मग नंतर शेंगा पण कमी लागतात आणि दाणे सुद्धा कमी आकाराचे भरतात. तर यासाठी शेतामध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, जेवढा पाऊस पडेल तेवढं त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि सेकंड आठवड्यामध्ये म्हणजे 13 ते 20 या दरम्यान जर थोडा बहुत पाऊस झाला तर याच्यामध्ये जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पिवळे चिकट सापळे लावणं गरजेचं आहे, फेरोमॅन ट्रॅप लावणं गरजेचं आहे. आणि कापूस हा एक प्रमुख पीक आहे मराठवाड्यातलं, तर याच्यावर सुद्धा जास्त परिणाम होईल. काही ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो, तर याचं सुद्धा व्यवस्थापन किंवा निरीक्षण अगोदरपासून शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
1: बरोबर, म्हणजे आपण मराठवाड्यासाठी हा हवामान परिस्थिती असू शकते असं म्हणू शकतो. मॅडम, आता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी नेमकी हवामानाची काय परिस्थिती असेल?
0: संपूर्ण महाराष्ट्रासोबतच विदर्भ आणि उत्तर कोकण यामध्ये पहिला आठवडा आणि शेवटचा आठवडा या दोन आठवड्यामध्ये काहीसं सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता या विभागामध्ये पाहिलं तर सोयाबीन तूर

0: कापूस, संत्रा ही प्रमुख पिका असतात आणि उत्तर
1: बरोबर.
0: महाराष्ट्रामध्ये केळी, कांदा ही प्रमुख पिका असतात. विदर्भात पीक घेतलं जातं संत्रा, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. झाडाभोवती सेंद्रिय आच्छादन करणं गरजेचं आहे. नंतर पावसात खंड पडला तर त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची सुद्धा व्यवस्था करणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त तापमानामुळे केळीमध्ये पानाची जळजळ निर्माण होऊ शकते, फळांची वाढ कमी होऊ शकते. तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याचं फवारणी नियोजन करणं गरजेचं आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये मॅडम द्राक्ष उत्पादकासाठी ऑगस्ट मध्ये बागेचं व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल तर त्या आठवड्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. जसे की करपा, भुरी, केवडा या रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर यासाठी बागेत हवेशीरपणा व स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर. म्हणजे बागेचं व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे, नाही का?
0: हो.
1: त्यासाठी आता मॅडम फळबागायतदार जे शेतकरी आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी?
0: ज्या प्रकारे इतर खरीप पिकांचं व्यवस्थापन करणं किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तर खरीप हंगामामध्ये आंबा आणि काजू, चिकू किंवा संत्रा फळबागा सुद्धा पालवी व्यवस्थेत असतात. तर जास्त उष्णता वाढली किंवा तापमान वाढलं तर या फळबागेमध्ये ताण पडण्याची शक्यता असते. म्हणून बागेतील ओलावा टिकवणं खूप गरजेचं आहे. केळी, आंबा या फळबागामध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता वाढली तर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याच्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. तर या शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मग बुरशीनाशकाची फवारणी करावी.
1: बरोबर.
0: नियमितपणे झाडांना संतुलित खत व्यवस्थापन करावं. रोग प्रादुर्भाव झाल्यानंतर ती फळे व फांद्या काढून त्या नष्ट कराव्यात.
1: बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ही काळजी घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. आता मॅडम आपण खरीप हंगामात भाजीपाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेत असतो, तर मग त्यासाठी काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांना?
0: आपल्याला माहिती की भाजीपाला पिकं ही हवामानातील बदलाला सर्वात संवेदनशील असतात. तर आता खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, भेंडी या प्रकारची फळभाज्या घेतल्या जातात. आणि जास्त पाऊस पडणाऱ्या भागामध्ये जसे की कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारली, भोपळा, काकडी यासारखे सुद्धा फळभाज्या घेतल्या जातात. तर जेव्हा पाऊस होईल, आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहतो, सरासरीपेक्षा कमी पण सतत पाऊस चालूच असतो. तर या अवस्थेमध्ये बुरशीजन्य रोग वाढू शकतात. त्यासोबतच जर तापमान जास्त राहिला तर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी या सुद्धा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव भाजीपाल्यावर जास्त प्रमाणात होतो. तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतामध्ये चिकट सापळे प्रति एकरी 25 ते 30 या प्रमाणात शेतकऱ्यांनी अगोदरच लावून घ्यावे, जेणेकरून प्रादुर्भाव कमी होईल. भाजीपाल्याची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा सुद्धा वापर करू शकतात. आणि तापमान जर जास्त असेल तर सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस पाणी देणं योग्य राहील. जर जास्त पाऊस झाला तर भाजीपाला पिकाची मुळकूज होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जास्त पाणी साचू देऊ नये भाजीपाल्याच्या शेतामध्ये.
1: आता मॅडम आपण हे सगळं बघितलं की जे म्हणजे कृषी आधारित जो हवामान अंदाज आहे, पण आपल्याकडे जे पशुधन आहे तर या पशुधनासाठी सुद्धा हवामान आधारित व्यवस्था आणि काय उपाययोजना करायला हव्यात?
0: मॅडम महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये पिकासोबत पशुपालन सुद्धा जास्त प्रमाणात केलं जातं. आणि पिकांसोबतच पशूंना सुद्धा हवामानाचा फटका बसतो. जेव्हा खंड पडतो किंवा मग जास्त मुसळधार पाऊस होतो, या दोन्ही स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पशूंची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर ऑगस्टच्या दीर्घकालीन हवामान अंदाज बघता आता पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. तर शेतकऱ्यांनी आपल्या पशुसाठी पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये, घरामध्ये त्यांना गरजेनुसार हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तापमान जास्त वाढणार आहे त्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सावलीचं निवारा तयार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी याची खबरदारी अगोदरपासूनच केली तर आपल्या पशूंना कोणताही आजार किंवा मग त्यांना हानी पोहोचणार नाही. आणि जर पाऊस झाला तर काही ठिकाणी मग त्यांना रोगाची सुद्धा लागण होऊ शकते, त्यामुळे त्यांना योग्य वेळी लसीकरण सुद्धा देण्याची व्यवस्था करावी.
1: नक्कीच. हवामान आधारित पीक व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना जर हवामान अंदाज मिळवायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधायला हवा, कसा मिळवायचा?
0: हो, आता आपण दररोज हवामान अंदाज बघतो. तर हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दिला जातो. भारतीय हवामान विभागाचं एक संकेतस्थळ आहे.
1: बरं.
0: mausam.imd.gov.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर आपण संपूर्ण भारताचा जो हवामान अंदाज दिला जातो प्रति दिवस तो तिथे

0: पाहू शकतो. त्यासोबतच nwp.imd.gov.in या ठिकाणी पुढील 10 दिवसाचा आपल्या जिल्हा निहाय हवामान अंदाज आपण बघू शकतो. आणि विशेष करून महाराष्ट्रासाठी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून दररोज दुपारी पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज देण्यात येतो, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की जर कोणत्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असेल, येलो अलर्ट असेल, किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, किंवा मग मुसळधार पावसाची शक्यता असेल, तर या सगळ्या गोष्टीची माहिती दररोज अपडेट केली जाते प्रादेशिक हवामान विभागाकडून. तर ही दररोज माहिती मिळवणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. त्यासोबतच कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून प्रत्येक आठवड्याच्या 2 दिवस मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाज आणि त्याच्यावर आधारित कृषी सल्ला दिला जातो. तर याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी गांभीर्यानं घेऊन त्या कृषी सल्ल्याचा वापर करून आपल्या शेतामध्ये व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते शेताचं निरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांचं स्थानिक तिथलं हवामान कसं आहे, तापमान जास्त आहे, ढगाळ वातावरण आहे की मग पाऊस जास्त झालेला आहे, शेतामध्ये ओलावा जास्त आहे की कमी आहे, यानुसार मग किडींचं रोगांचं निरीक्षण केलं तर आपण त्याचं व्यवस्थापन योग्यरित्या करू शकतो आणि त्याचं उत्पादन वाढवू शकतो आणि जो काही नुकसान होणार आहे त्याला कमी करता येतं. जास्त पाऊस आणि पावसातील खंड या दोन्ही वेळेस पावसाचा निचरा आणि जलसंधारण या दोन्ही गोष्टी बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. दोन्ही गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मॅडम असं आहे की दीर्घकालीन हवामान अंदाज हा काही 100% खरा नसतो. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुढच्या 3 दिवसाचा किंवा जो मध्यम मुदतीचा अंदाज आहे 5 दिवसाचा त्यानुसारच मग खत व्यवस्थापन किंवा फवारणीचं नियोजन केलं पाहिजे. हा दीर्घकालीन अंदाज हा प्राथमिक मार्गदर्शन म्हणून वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी.
1: बरोबर आहे. एकंदरीत मॅडम आपण जी सगळी चर्चा केली की दीर्घकालीन हवामान अंदाज आहे आणि तुम्ही प्रत्येक विभागासाठी सांगितलं म्हणजे कोकण, मराठवाडा, विदर्भ, तसंच पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असणार आहे पावसाची, त्यानुसार तिथल्या हवामानानुसारचे अंदाज घेऊन आपल्या पिकाचं व्यवस्थापन जर शेतकऱ्यांनी केलं, नियोजन चांगलं केलं, तर नक्कीच उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल. फक्त सगळ्या अंदाजाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून मग पुढचं नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावर आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापिका रिझवाना सय्यद यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआय द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलेही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आवाहन। सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना। आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू। सर्वसामान्य नागरिकांना यूपीआय द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला यूपीआय द्वारे पैसे हस्तांतरित केल्यावर कुठलंही शुल्क द्यावं लागणार नाही। तसंच ग्राहकांनी कुठलीही खरेदी केल्यावर यूपीआय द्वारे पैसे दिले तरी त्यांना शुल्क द्यावं लागणार नाही असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलंय। या व्यवहारांसाठी MDR अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट शुल्क लागू झालं तर ते केवळ मर्यादित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेच्या पलीकडे आणि मर्यादित प्रमाणात असेल असं ते म्हणाले। यूपीआयची यंत्रणा दीर्घकाळ शाश्वत राहावी, त्यात तांत्रिक सुधारणा होत राहावी आणि संभाव्य धोक्यांपासून ती सुरक्षित असावी यासाठी सरकारनं पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम कायदा आणल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन आपल्या ज्ञानाचा फायदा देशाला मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। विद्यार्थ्यांची स्वप्न आणि आत्मनिर्भरतेची आस विकसित भारताची पायाभरणी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक असतं तर अधिक आनंद झाला असता असं ते म्हणाले।
1: जब बड़े गोल्स को अचीव करने के लिए प्रारंभ करते हैं तो एक बड़ा डिस्ट्रक्शन भी हमारे सामने आता है। ये डिस्ट्रक्शन होता है एक दूसरे से कंपैरिजन का। लेकिन याद रखिए, जिंदगी कोई लीडर बोर्ड नहीं है, आपकी असली दौड़ किसी और से नहीं, खुद अपने आप से है। हर दिन कल से बेहतर बनने की कोशिश करते रहिएगा।
0: आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंग संगणक सुविधेचं उद्घाटन त्यांनी केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते।

0: नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डिजिटल आर्थिक फसवणुकीच्या घटना देशभरात वाढत असून बँकिंग प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी न्याय सहाय्यक विज्ञानाच्या मदतीची गरज आहे. NUCFDC अर्थात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्याय सहाय्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या कामाला हातभार लागेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले. नागरी सहकारी बँकांचा उद्देश नफा कमावणं हा नसून सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करणं हा आहे. भारताला समृद्ध करण्यासाठी भारतीयांना समृद्ध करणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त भांडवली बाजार पुरेसा होणार नाही तर त्याला समांतर स्वयंरोजगाराची व्यवस्था उभारायला हवी आणि नागरी सहकारी संस्था यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: ऋण जितना छोटा होगा इतनी रिकवरी बढ़ेगी. तो इसके लिए भारत के अर्थतंत्र में स्वरोजगार को जनरेट करने में कोऑपरेटिव का बहुत बड़ा रोल.
1: सहकार CBS प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडल अंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे NUCFDC मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, मुंबई.
0: महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी 2029 सार्वत्रिक निवडणुकीत करण्याच्या दृष्टीनं मतदारसंघांची पुनर्रचना तातडीनं होणं आवश्यक असल्याचं केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. ताज्या जनगणनेवर आधारित ही पुनर्रचना करायची झाल्यास आणि जातीनिहाय जनगणना करायची झाल्यास या प्रक्रियेला वेळ लागेल आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायला विलंब होईल. 2034 निवडणुकीपर्यंत तरी ती होणार नाही असं रिजिजू यांनी म्हटलं आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या मजकुरावर रिजिजू यांनी ही टिप्पणी केली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला शिरोमणी अकाली दलानं पाठिंबा जाहीर केला आहे. चंदीगड इथं आज झालेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं 300 GW जीवाश्म इंधन विरहित ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांनी न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याऐवजी न्यायव्यवस्थेनं नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलं. इंदूर इथं राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ज्या नागरिकांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्यापर्यंत विधी संस्थांनी पोहोचणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कायदेविषयक जनजागृती करताना क्लिष्ट कायदेशीर शब्दांचा वापर न करता नागरिकांना परिचित असलेल्या सोप्या भाषेत माहिती दिली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये परीक्षांमधले गैरव्यवहार रोखण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी आज झारखंड सरकारच्या 5 सदस्यीय समितीनं चर्चा केली. या समितीनं NSUI, ACS आणि JCM या संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा केली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या खऱ्या असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे त्या मांडू असं मंत्री संजय प्रसाद यादव म्हणाले. झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी परीक्षा आणि ती घेणाऱ्या संस्थेनं घेतलेल्या इतर परीक्षा ताबडतोब रद्द कराव्यात अशी या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. या परीक्षेतल्या गैरप्रकारांची चौकशी सुरू असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातल्या चंबा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 7 जण ठार झाले तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. एक खासगी बस बैरागड इथून चंबाच्या दिशेनं जात असताना घाटात घसरून पडली. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला बंगळुरू मैसूर द्रुतगती मार्गावर आज सकाळी अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले तर 24 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि

0: पथकाचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयचे मुख्यमंत्री कॅनरॉड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. E20 पेट्रोलमध्ये आर्द्रता आणि क्लोराईड आढळल्याचे दावे दिशाभूल करणारे आहेत असं पेट्रोलियम कंपन्यांनी स्पष्ट केलं. देशभरातल्या चाचणीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच पेट्रोलियम पदार्थांच्या टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचं आढळून आलं नसल्याची माहिती या कंपन्यांनी दिली आहे. पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची दुरुस्ती करण्यासाठी वार्षिक अमरनाथ यात्रा उद्यापासून स्थगित करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे. छडी मुबारक पारंपरिक पहलगाम मार्गानं पुढे जाईल आणि 28 ऑगस्ट रोजी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेची सांगता होईल असं काश्मीरचे विभागीय आयुक्त अंशुल गर्ग यांनी सांगितलं. युगांडाच्या सीमारेषेजवळ असलेल्या काँगोच्या पूर्व भागातल्या एका गावावर इस्लामिक स्टेट ग्रुपशी संबंधित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 13 जण ठार झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वसामान्य नागरिकांना UPI द्वारे केलेल्या व्यवहारासाठी कुठलंही शुल्क द्यावं लागणार नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. ज्ञानाचा फायदा देशाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं IIT च्या विद्यार्थ्यांना आवाहन. सायबर सुरक्षा मजबूत करण्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची नागरी सहकारी बँकांना सूचना. आणि हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: थोड़ी देर में सुनवाएंगे कार्यक्रम चित्रलोक.

0: the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.